सुप्रभात, श्रोतेहो नमस्कार. FM बँड 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 21 आषाढ, शक 1948, दिनांक 12 जुलै 2026. आता सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेचं प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: भेदभाव दूर करत जा, कठोर बोलणे दूर करत जा, पक्षपात करणे दूर करत जा, जळकुकडेपणा दूर करत जा, सर्वांना समावून घेत जा, मानवाला मानव म्हणून समतेने वागवत जा। अशा प्रकारे प्रबुद्ध मानव बनण्यासाठी समतेचं जीवन जगणे आणि समतेचा प्रचार करणे ही आजच्या काळाला अत्यंत महत्त्वाची एकमेव शिक्षण पद्धत आहे। त्याशिवाय प्रबुद्ध मानवाच्या उत्कर्षासाठी आणि उत्क्रांतीसाठी न्यायाची गरज आहे। दुबळ्यांना न्याय द्या, गरिबांना न्याय द्या, सर्वांना न्याय द्या, जे आपल्यापेक्षा वंचित आहे त्यांना न्याय द्या। आणि अशा प्रकारे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दबलेल्या चेपलेल्या लोकांना न्याय दिला पाहिजे। प्रबुद्ध मानवाच्या प्रतिभांमध्ये ही सर्वात मोठी प्रतिभा आहे। सर्वात श्रेष्ठ मानव बनण्यासाठी, सर्वात महापुरुष बनण्यासाठी या महत्त्वपूर्ण मूल्यांची गरज आहे। प्रबुद्ध मानवाचा हा एक सर्वश्रेष्ठ गुण आहे। आपण न्याय नीतीला महत्त्व द्या, न्यायाचं प्रतिपादन करा, न्यायाची बाजू घ्या आणि तीच बाजू जगाला तारून नेईल आणि जग हे पुढे जाईल। सर्वांना आशावाद वाटेल, सर्वांचे गलित गात्र ग्लानी विचार हे निघून जातील। म्हणून या दोन स्तंभाला आपण मजबूत केले पाहिजे, समता आणि न्याय। प्रबुद्ध मानवाचे हे दोन महत्त्वपूर्ण असे सुगंध आहेत। त्याशिवाय बंधुत्व हे त्याला जोडून ठेवा। मानवी उत्कर्षाला आणि मानवी उत्क्रांतीला बंधुत्व हे महत्त्वाचं अंग आहे। बंधुत्वामुळे सर्वांचं मन जोडता येतं। वैरत्व आणि सर्व प्रकारची ही भेदनीती मुठमाती करून तिचा ऱ्हास करता येतो। म्हणून प्रबुद्ध मानवाच्या महानतेसाठी आणि प्रबुद्ध मानवाच्या घडवणुकीसाठी आपण बंधुत्वाला प्रस्थापित करा। अंतर्मनातून बंधुत्वाचा विकास केला पाहिजे। अशा प्रकारे प्रबुद्ध मानवाच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आपण सर्वजण वाटचाल केली पाहिजे, जगलोच पाहिजे। त्याशिवाय जन्म सफल होणार नाही, उद्दिष्ट सफल होणार नाही, ध्येय कसे सफल होणार आहेत। त्याशिवाय प्रबुद्ध मानवाच्या सर्वांग विकासामध्ये स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येकाचं स्वातंत्र्य आपण जपून वापरत चला। म्हणून प्रबुद्ध मानव हे माणसानं बनलं पाहिजे। त्याचे विचार उच्च असले पाहिजे, त्याची विवेकता प्रगल्भ असली पाहिजे, त्याची बुद्धी शुद्ध असली पाहिजे, त्याचं चारित्र्य हे अत्यंत महान सुस्पष्ट आणि महान असलं पाहिजे। सर्वांप्रती मैत्रीभाव असला पाहिजे, संयम वृत्ती असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे। प्रबुद्ध मानवाच्या वेगवेगळ्या कर्तृत्वामध्ये आणि करणीमध्ये हे खऱ्या अर्थानं आपल्या मनाचं आणि आपल्या मनाच्या वेगवेगळ्या कर्माचं कौशल्य दिसलं पाहिजे। प्रबुद्ध मानव हा जगाला, समाजाला, जनतेला आणि सर्व प्रकारच्या व्यवस्थेला हे पूरक आहे। सर्वांनी या जीवनामध्ये पुढे जावं आणि प्रबुद्ध मानव हा आदर्श सर्वांच्या पुढे मांडावा। नीतीला आणि न्यायाला महत्त्व जास्त दिलं पाहिजे। अशा प्रकारे प्रबुद्ध मानव महत्त्वाचा असतो।
1: चिंतन या कार्यक्रमात आताच आपण प्रबुद्ध मानव याविषयी भदंत खेम धम्मो यांचे विचार ऐकलात। चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदरे केंद्राची प्रातःकालीन प्रसारण सभा. आता सकाळचे 6:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम भक्ती संगीत. कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये कवी सुधांशू यांची भक्तीरचना. संगीत दिलं आहे दशरथ पुजारी यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे कार्यक्रम भक्ती संगीत. आता ऐकूयात ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराज यांची भक्ती रचना, संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी.

कार्यक्रमात ऐकूयात बुद्ध रचना गोविंद माशाळकर यांच्या आवाजामध्ये. गीत आहे गौतम सुत्रावे यांचं तर संगीत मधुकर पाठक यांचं.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात प्रीती उत्तम यांच्या आवाजात पारंपरिक शब्द संगीत उत्तम सिंग यांचं.

आणि या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत करटली लागवड याविषयीची माहिती. 6:45 आरोग्य धनसंपदा. 6:50 परिसर. हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरनं अनुक्रमे सहक्षेपित करू. दिनविशेष सकाळी 6:55. 7:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम दभाले हॉस्पिटल. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरनं आम्ही सहक्षेपित करू। सुंदर हास्य एक अलंकार हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 7:40 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्र।

रवर नामी सहक्षेपित करू. सुगम संगीत सकाळी 8:15. राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र 8:30 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर नामी सहक्षेपित करू. गझलांचा आनंद आपण घेऊ शकाल 8:40.

सकाळी 9 ते 10 या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता श्रोत्यांच्या मनापासून फोन गीतांचा कार्यक्रम फोन फरमाईश. आज या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे मनीषा पाठक आणि रत्नाकर फुलारी यांनी. सकाळी 11 वाजता बालमित्रांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. आज या कार्यक्रमात निवासी अंध विद्यालय वसरणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.

सकाळी 11:30 एकोशकाल मिश्र संगीत, दुपारी 12:00 ते 1:00 यावेळेत वनिता मंडळ हा मुलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

दुपार 1 वाजेपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या, सायंकाळी 5:30 युववाणी, 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष, 7:30 कीर्तन, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र. आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून हे सर्व कार्यक्रम आणि बातमीपत्रे सहक्षेपित करू. रात्री 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमचं हे प्रसारण सत्र संपन्न होईल रात्री 11:10.

0: आताच आपण कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:40 झाले. ऐकूयात कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला या कार्यक्रमात सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण रानभाजी करटुली या पिकाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये करटुली या वेलवर्गीय वनस्पतीला करटोलो, करटोली, रानकार्ली, कंकोटी, काटवल आणि करटुली अशा अनेक स्थानिक नावांनी ओळखलं जातं. करटुलीच्या लागवडीसाठी उष्ण आणि आर्द्र हवामान अत्यंत अनुकूल मानलं जातं. या पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता 28 ते 37 सेल्सिअस तापमानामध्ये सर्वोत्तम राहते. मध्यम ते जास्त आर्द्रता असलेल्या प्रदेशांमध्ये करटुलीची वाढ चांगली होते. जमिनीच्या दृष्टीने हे पीक विविध प्रकारच्या जमिनीमध्ये घेतले जाऊ शकतं, परंतु चांगला निचरा असलेली हलकी ते मध्यम वालुमय दमट माती करटुलीच्या आकारासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते. अशी माती मुळांच्या वाढीस पोषक असून पाण्याचा साठा न होता योग्य निचरा होतो, ज्यामुळं कंदांची वाढ आणि उत्पादन वाढतं. पेरणी साधारण मे ते जुलै महिन्यामध्ये करावी. या काळामध्ये तापमान आणि आर्द्रता पिकांसाठी अनुकूल असते, त्यामुळं उगवण आणि वाढ चांगली होते. लागवडीसाठी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे तयार करावेत, ज्यामुळे लागवड आणि आंतरमशागत सुलभ होते. 2 ओळीतील अंतर 2 मीटर ठेवावं. 2 ओळीतलं अंतर 2x1 ठेवावं. योग्य अंतर ठेवल्यास झाडांची वाढ चांगली होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते. करटुलीच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर सुमारे 5000 कंद किंवा

0: अतिसंवर्धित रोपे लागतात. अलीकडे अतिसंवर्धित म्हणजे टिश्यू कल्चर कर्टोलीची रोपं उपलब्ध होऊ लागली आहेत. यात रोगमुक्त आणि एकसारख्या गुणवत्तेची तयार रोपं थेट विकत मिळत असल्यामुळे लागवडीसाठी लागणारा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणामध्ये वाचतात. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये या रोपांमध्ये उगवण आणि वाढ अधिक समान राहते. कर्टोलीच्या वेली साधारणतः 3 ते 4 मीटर लांबीपर्यंत वाढतात आणि एका वेलीवर अंदाजे 20 ते 25 उपफांद्या निर्माण होतात. या उपफांद्या पुढे 1.5 ते 2 मीटर पर्यंत वाढतात. त्यामुळे वेलीचा योग्य वाढीसाठी आणि व्यवस्थापनासाठी मजबूत आधार प्रणाली गरजेची असते. त्यासाठी मांडव पद्धत उपयुक्त असू शकते. तसेच वेलींच्या तळाखालील तण वेळोवेळी खुरपणी करून काढून टाकावेत आणि झाडांना मातीचा भर द्यावा. मंडळी, कर्टोलीची फळं प्रामुख्याने अपरिपक्व अवस्थेमध्ये भाजीसाठी वापरली जातात. फळधारणेनंतर साधारणतः 8 ते 12 दिवसांनी फळ काढणीस योग्य ठरतात. उशिरा तोडणी केल्यानंतर फळातील बिया कडक होतात आणि गुणवत्ता कमी होते. 1 किलोपासून साधारणतः 200 ते 250 फळे मिळू शकतात. योग्य व्यवस्थापन केल्यास कर्टोल्याचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 1 ते 1.5 क्विंटल मिळते. या पिकांचा मुख्य उत्पादन हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान असतो. योग्य काढणी आणि व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन आणि चांगली गुणवत्ता साध्य होते.
1: आत्ताचा आपण कार्यक्रम ऐकलात कृषी सल्ला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बैंड 101.1 मेगाहर्ट्ज तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक पाच गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील

0: तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे, तर जेवढा डार्क येलो तेवढा आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडी मध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, तर याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9 to 5 जॉब्स वाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरात निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसर होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, तर 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, तर त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बाब स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये, त्याच्यासाठी जसं मी सांगितलं होतं मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ, आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात, हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं, त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला काही कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे, तुम्ही टमाटर पालक खा. आणि आपण रोज रोज खात नाही, तर हे रोटेशन मध्ये खायचे आपण की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. तर आपल्या जनरल ऍडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: सॉरी सर।
1: श्रोत्याहो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोत्याहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात।
2: नमस्कार श्रोत्याहो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला। पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं। ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात। यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल। म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं,

0: शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.

0: FM 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष, पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिरात संदेश.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
6: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
5: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
7: ऐकू ना.

0: हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.
2: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
3: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
4: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
3: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
4: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
5: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ.

0: नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार, मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड।
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59।
2: आता दिनविशेष, सुरुवातीला आजचा सुविचार। वार्धक्याने जसा सुंदर रूपाचा तसा अहंकाराने ऐश्वर्याचा नाश होतो। आता दिनविशेष, इसवी सन 1295 संत सावतामाळी समाधिस्त। 1817 निसर्गप्रेमी हेनरी डेव्हिड थोरो यांचा जन्मदिन। 1961 पानशेत प्रलय दिन। 1982 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड ची स्थापना। 1882 फोटोग्राफिक फिल्म संशोधक इस्टमन यांचा जन्मदिवस। तसेच इंग्रजीत लिहिणारे महाराष्ट्रीय कादंबरीकार मनोहर माळगावकर यांचा आज जन्मदिवस। आणि 1882 इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचा आज जन्मदिवस।

0: आत्ताच आपण ऐकलात दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. आज सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात धबाले हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल.
2: दातांचे रक्षण हे सुहास्याचे लक्षण. दंतरोग चिकित्सा आणि उपचाराचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोरमन फॅक्टरी एरिया, नांदेड.
1: श्रोतहो, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूयात
3: दातांची काळजी याविषयी
1: डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती.
4: लहान मुलांचे दात, दात किडण्याची कारणे, लक्षणे व दातांचे आरोग्य. आपल्या तोंडात किती दात असतात हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. आपल्या तोंडात पक्के 32 दात असतात, त्याला परमनंट टीथ म्हणतात. लहान मुलांना 20 दात असतात, ज्याला आपण दुधाचे दात म्हणतो किंवा डेसिडिवस टीथ म्हणतो. लहान मूल जेव्हा 6 महिन्याचे असते तेव्हा त्याला दुधाचा पहिला दात येतो. वयाच्या 13 वर्षापर्यंत सर्व दूध दात येतात व पडतात व त्या ठिकाणी नवीन परमनंट दात येतात. दुधाचा पहिला दात तोंडात आल्यापासून तो ब्रश करणे आवश्यक असते. पिडो टूथब्रश मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा ब्रश बाळाची आई स्वतःच्या बोटात घालून त्याने बाळांचे दात स्वच्छ करू शकते. ते शक्य नसल्यास कॉटनच्या कपड्याने दात स्वच्छ पुसून घ्यावेत. 3 ते 6 वर्षापासून शेंगदाण्याच्या दाण्याएवढी पेस्ट ब्रशवर घेऊन मुलांना दात घासण्यास सांगावे. लहान मुलांना मोठ्यांची पेस्ट वापरू नये. लहान मुलांच्या चेरियो, किडोडेंट अशा पेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. लहान बाळांचे दात किडण्याचे कारण म्हणजे बाळाला बाटलीने दूध पाजणे हे होय. बाटलीने दूध पिण्यामुळे बाळांचे दात किडतात. बाळ बाटली तोंडात

0: घेऊन झोपते तेव्हा दुधातील साखर दातांना चिटकते व दात किडतात. याला नर्सिंग बॉटल केरीज असे म्हणतात. बाळाला स्तनपानच करावे, बाटलीने दूध पाजू नये. मुलाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत त्याला बाटलीने दूध न पिता कप किंवा ग्लासने दूध पिण्याची सवय लावावी. बाटलीने दूध पिण्यामुळे मुलांचे वरचे समोरचे दात व दाढा लवकर किडतात. आता हे दात किडू नयेत म्हणून काय करावे, तर प्रत्येक वेळेस बाळाला दूध पाजल्यानंतर बाळाचे दात व हिरड्या स्वच्छ मऊ कपड्याने पुसून घ्यावेत. पहिला दात तोंडात आला की तांदळाच्या दाण्या एवढ्या फ्लोराईड युक्त पेस्टने बाळाचे दात घासावेत. मुले दात घासताना पेस्ट खात तर नाहीत ना, याकडे लक्ष द्यावे. लहान मुलांचे दात किडण्याची कारणे म्हणजे अन्न पदार्थ जसे चॉकलेट्स, साखर, कुरकुरे, पोटॅटो चिप्स, ब्रेड, आईस्क्रीम, कॅन्डी, जाम, जेली, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री, बेकरी आयटम्स, कुकीज, ज्युसेस, बिस्किट्स यापासून मुलांना दूर ठेवावे. अन्न पदार्थ जे दातांना किडण्यापासून वाचवतात ते म्हणजे शुगर फ्री च्युईंगम, फ्लोराईड युक्त अन्न पदार्थ, चीज, सफरचंद, शुगर फ्री ड्रिंक्स, दूध, ग्रीन टी, ब्लॅक टी, फायबरयुक्त फळे, भाज्या, दही. लहान मुलांचे दात दोन वेळेस ब्रश करावेत. दातांना चॉकलेटी कलरचा डाग दिसला की त्वरित डेंटिस्टकडे जाऊन त्यात फिलिंग करावी किंवा फ्लोराईड ऍप्लिकेशन करावे. दात जर जास्त किडून त्याची नस उघडी पडली असेल तर रूट कॅनाल व कॅप करावी. दातांना कीड लागून त्यात पू होऊन हिरडीला कणी येत असेल तर तो दात काढून घ्यावा. मार लागून दात हलत असेल तर त्याला स्प्लिंटिंग करावे. दात तुटला असेल तर त्याचे रूट कॅनाल करावे. काही काही बाळांना जन्मतःच दात असतो त्यामुळे त्याला आईचे दूध पिता येत नाही. तो दात अगदी मऊ असतो, तो डेंटिस्टकडे जाऊन त्वरित काढून घ्यावा. त्याला निओनेटल टूथ म्हणतात. मुलांचे दात मजबूत राहावेत यासाठी दूध, दही, अंडी, मासे, फ्रुट्स, कडधान्य, ड्राय फ्रुट्स, भाज्या, फळे यांचा आहारात समावेश करावा. काही मुलांना तोंडात बोट घालण्याची सवय असते, अंगठा चोखण्याचीही सवय असते. त्याला थंब सकिंग हॅबिट म्हणतात. त्यामुळे मुलांचे येणारे परमनंट दात उंच, बाहेर किंवा वेडेवाकडे येण्याची शक्यता असते. मुलांना डेंटिस्टकडे नेऊन थंब सकिंग हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्सेस लावून घ्यावेत. दुधाचा दात पडण्याआधीच जर दुसरा परमनंट दात तोंडात येत असेल तर दूध दात डॉक्टरकडे जाऊन काढून घ्यावा, नाहीतर येणारे नवीन पक्के दात वेडेवाकडे येण्याची शक्यता असते.
1: आताच आपण
2: दातांची काळजी याविषयी
1: डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोर्बन फॅक्टरी एरिया, गोवर्धन घाट रोड, नांदेड.
3: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आता आम्ही सुभक्षेपित करीत आहोत.

7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी आमच्या केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. तत्पूर्वी

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटना कारांनी न्याय दिला तुला सन्मानाने जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाहतूक क्षेत्र सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण. राज्यातल्या 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण आणि लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात भारताकडे 269 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. अॅक्युपंक्चर उपचार पद्धती या ज्ञानशाखेचा विस्तार तसंच या उपचार पद्धतीचे शैक्षणिक मार्ग वृद्धिंगत व्हावेत यादृष्टीनं राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अॅक्युपंक्चर विषयावरील अॅक्युकॉन या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. आपण प्रत्यक्ष जे डोळ्याने पाहतो त्यावर विश्वास दृढ करतो. अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही अशीच अनुभूतीची उपचार पद्धती असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दरम्यान अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातलं सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रीकल्चरल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरात दाभा परिसरात उभारलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. वाहतूक क्षेत्र अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण केली जात असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला काल नागपूर इथं सुरुवात झाली त्यावेळी अध्यक्षस्थानावरून गडकरी बोलत होते. पर्यायी जैव इंधन आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन

0: शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं. राज्यात खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. यामध्ये तेलबिया 60%, कापूस 49%, कडधान्य 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे उच्च शिक्षणांतर्गत येणाऱ्या 3 वर्षांचा विधी अभ्यासक्रम बीपीएड आणि एमपीएड या 3 अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला येत्या 13 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करावं असं आवाहन सीईटी कक्षानं केलं आहे. लातूर शहरात सहकार संकुल इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आलं. सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारं हे संकुल 4,700 चौरस मीटर जागेवर उभारलं जाणार असून या संकुलात सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान लातूरला पिण्यासाठी उजनी धरणाचं पाणी मिळावं ही जुनी मागणी असून गरज भासल्यास याबाबत पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. या पर्यायासोबतच नदीजोड प्रकल्पांतर्गत लातूरसाठी उपलब्ध पर्यायांचाही सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हिंगोली जिल्ह्याला काल पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं असून भूकंप मापक यंत्रावर 3.5 एवढी तीव्रता तर 5 किलोमीटर खोली नोंदवली गेली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा यांनी पालखी सोहळ्यात सहभागी दिंडींसाठी सौर ऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील स्वखर्चातून 5 अत्याधुनिक मोबाईल चार्जिंग व्हॅन वारकऱ्यांच्या सेवेसाठी दिल्या आहेत. या वाहनात एकाच वेळी 100 मोबाईल्स चार्ज करण्याची क्षमता आहे. दरम्यान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं काल दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. पुण्यात मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 जणांचे मृतदेह सापडले असून एका व्यक्तीचा अद्यापही शोध सुरू आहे. कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून ही दुर्घटना घडली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला मोठी गती मिळाली असून 80%हून अधिक काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातल्या 15,41,007 मतदारांपैकी 12,40,211 मतदारांची गणना विवरणपत्र वितरित करण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून

0: शिबिर घरभेटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरण्याचं काम सुरू आहे. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली इथे विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं गेल्या 3 वर्षांपासून राबवण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात घेण्यात आला. संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजनपूर्वक व्यवस्थापन करावं असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी केलं. ओबीसी जनगणना काळाची गरज या विषयावर काल बीड इथं एक दिवसीय विशेष चर्चासत्र घेण्यात आलं. ज्येष्ठ ओबीसी नेत्या सुशीला मोराळे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. आगामी जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केला जावा हा ठराव सर्वानुमते मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय या चर्चासत्रात घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या संतपीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संत नामदेव गाथा परिचय, संत तत्वज्ञान आणि सांप्रदायिक संगीत हे 3 नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन पुढील 5 वर्षांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपवण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात जवळा इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनावर कारवाई करत सुमारे 15 लाख रुपये किमतीचा 37,532 लिटर भेसळयुक्त दूध साठा जागेवरच नष्ट केला. त्रुटीची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देशही या आस्थापनेला देण्यात आले आहेत. लातूर तालुक्यात खंडापूर इथल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतगाथा पारायण उत्सवातील कथित 3,65,00,000 रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातला मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवणीकर याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल अटक केली. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारतीय संघानं आपल्या दुसऱ्या डावात एक खेळाडू गमावत 154 धावा केल्या आहेत. याआधी इंग्लंडचा पहिला डाव 170 धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावाच्या आधारे आतापर्यंत 269 धावांची आघाडी घेतली आहे. हवामान. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाहतूक क्षेत्र सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण आणि राज्यातल्या 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर brought to you by Sri Ganga Hospital.
3: कधी कधी आयुष्य एखाद्या छोट्याशा लक्षणातून मोठा इशारा देत असतं, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि डॉक्टरांवर ठेवलेला विश्वास अशक्य वाटणारी परिस्थितीही पुन्हा आशेमध्ये बदलते. साधारण 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. 20 वर्षांची एक शांत अभ्यासू मुलगी आपलं कॉलेज लाईफ आनंदाने जगत होती, पण काही दिवसांपासून तिचं आयुष्य अचानक बदलायला लागलं. सततच्या तीव्र डोकेदुखी आणि अचानक येणाऱ्या फिट्समुळे त्रस्त झाली होती, पण दिवसेंदिवस हा त्रास वाढू लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी तिची तपासणी केली आणि समस्येचं अचूक निदान समजून घेण्यासाठी लगेच सिटी स्कॅन आणि MRI देखील केलं. रिपोर्ट आले आणि डॉक्टरांना परिस्थितीची गंभीरता लक्षात आली. तिच्या मेंदूमधील मुख्य रक्तवाहिनीवर तब्बल 4 ते 5 सेंटीमीटरचा फुगा तयार झाला होता. मेडिकल टर्म्समध्ये याला एन्युरिझम म्हणतात. असा फुगा कधीही फुटू शकतो आणि जर तो फुटला तर मेंदूमध्ये अचानक

0: तसा होऊन जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी शांतपणे तिच्या कुटुंबियांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. या आजारावर एकच उपचार शक्य होता, एन्युरिझम क्लिपिंग सर्जरी. पण ही सर्जरी अत्यंत डेलिकेट असते, कारण सर्जरी करताना जर तो फुगा फुटला तर ऑपरेशन दरम्यान पेशंटचा मृत्यू होण्याची शक्यता 70-80% असते. हे ऐकून घरच्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांना हायर सेंटरला जाण्याचा पर्याय देखील देण्यात आला, पण मुलीच्या पालकांनी डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंवर पूर्ण विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. पालकांचा विश्वास डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंसाठी एक मोठी जबाबदारी बनला आणि त्या विश्वासासोबतच सर्जरीची तयारी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सर्जरीला सुरुवात झाली. सुदैवाने सर्जरी दरम्यान कोणताही धोका निर्माण झाला नाही आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी सक्सेसफुल झाली. योग्य उपचार व काळजीमुळे 5व्या दिवशी ती मुलगी आनंदाने घरी परतली. एक धोकादायक समस्या, योग्य वेळी झालेलं निदान आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंच्या कुशल उपचारांमुळे त्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशा आणि आनंद परत आला. कारण कधी कधी उपचारांपेक्षा जास्त ताकद विश्वासात असते.
1: श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक यशस्वी सर्जरी सोबत संपूर्ण कुटुंबाला नव्याने जगण्याची आशा मिळते. आणि जेव्हा विषय ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड. श्रीगंगा हॉस्पिटल, Every life matters.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: की आपली मराठी अभिजात मराठी आपली मराठी। श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते। कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती। या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत। तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
1: नमस्कार सर्व श्रोत्यांना।
0: मॅडम कुमार विश्व

0: कोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो.
1: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच, आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिक दृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे. म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात. उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा ज्या पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे, मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुला मुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
0: मॅडम आता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केला आहे आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशाविषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आपला जे कुमार विश्वकोशाचे 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून ज्या काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर त्या मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमार कोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
0: मॅडम जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झालाय याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
1: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे, तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्रक, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत, त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा

0: मधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विभेजन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आत्ता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असा अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे. आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर अ, त्यानंतर ई, ई, ऊ, बाकी आपले जे आहे त्याप्रमाणे पुढचे म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ ॲ आ अ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकानांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक जी आहेत जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं तर ते उपशीर्षक आपण रखाणाच्या मध्यभागी घेतलेलं आहे आणि जे त्याचं उपउपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उपउपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा म्हणजे ते पोट प्रकार पुढे पुढे येत जातात,
0: पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगीत चित्र दिलेली आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जे चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो, हे खूपच छान आहे कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाहीये. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
0: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद 2 वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही, तो शब्द आपण देणार. का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गण आहे तो त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञानाच्या विज्ञान विषयामध्ये कसं असतं की जी इटॅलिक नावं असतात लॅटिन नावं असतात ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथनामं असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅ किलोग्रॅम किंवा स म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका तर यामध्ये आपण मराठी शीर्षक आहेत ती मराठी शीर्षक, त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठ क्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक

0: शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहीत असतो, पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षदा आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे, परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा पृष्ठक्रमांक.
1: बरोबर आहे, कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला, आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने, यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथे कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे. त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशाच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे, आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश, जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: FM एंड एक्शेकांश 1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:40 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
1: मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुंदर हास्य एक अलंकार.
2: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
3: रसिक श्रोत्या नमस्कार. सुंदर असे कलंकार ह्या दंत आरोग्यपर कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी डॉक्टर सागर मापारे, मापारे डेंटल हॉस्पिटल डॉक्टर लेन तसेच आनंद नगर शाखा राजमॉल इथून आपल्या सर्वांचंच मी स्वागत करीत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये दंत आरोग्यविषयक आपण जे काही अडी अडचणी आहेत किंवा नवीन घडामोडी आहेत, ज्ञानानं केलेल्या आधुनिक प्रगती आहेत याची माहिती आपणही जाणून घेत असतो आणि बराच श्रोतावर्ग हा याच्यामुळे मोटिवेट होतो. बराच श्रोतावर्ग या कार्यक्रमाच्या ऐकण्यामुळे आपल्या दातावर जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या निदानासाठी आमच्याकडे येतो आणि हसत खेळत हा निदान करून हा आपापल्या घरी आनंदानं जात असतो. गेल्या कित्येक वर्षापासून मी अनेक मुला मुलींच्या दाताला क्लिप बसवलेली आहे आणि या क्लिपच्या माध्यमातून असंख्य अशा तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर सुंदर असे हास्य हे फुलवलेलं आहे. त्या सर्वच श्रोतेवर्ग ज्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन मला ऐकून आपल्या दातावर दंत सौंदर्यवर्धक उपचार केला आणि एक कॉन्फिडंट एक असं आत्मविश्वासानं भरलेलं स्माईल त्यांनी आपल्या चेहऱ्यावर निर्माण करण्याची संधी मापारे डेंटल हॉस्पिटलला दिली याबद्दल मी त्यांचा नेहमीच ऋणी आहे, आभारी आहे. कारण कितीही कौशल्य असेल एखाद्या व्यक्तीकडे तर ते दाखवण्यासाठी जागा देखील ही असायला हवी, तरच त्या कौशल्याचा मानव जातीला आणि मानव जमातीला हा

फायदा होत असतो, तर तुम्ही मला ती संधी उपलब्ध करून दिली, मला भरघोस तुम्ही प्रेम दिलं, माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आणि छान प्रकारे आपलं स्माईल डिझाईन केलेलं आहे. तर ह्याच अनुषंगानं मी मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच तरुण मुलं मुली ते मला नाही म्हणायचे, सर आता लग्न आहे, तुम्ही म्हणता आता क्लिप बसवा, दात वर आहे ठीक आहे, क्लिप बसवायला आम्ही तयार आहे, मग पुढच्याच महिन्यात पाहुणे येणार आहे काय, तर आता तुम्ही क्लिप बसवली ते चार लोकांना दिसणार आहे, मग ते पाहुणे विचारतील कशाला दाताला क्लिप बसवली, तुझ्या दाताला काही प्रॉब्लेम आहे का, तुझ्या दातामध्ये काही सैलपणा आलेला आहे का, तुला कोणता आजार तर नाही दाताचा, तर अशा असंख्य प्रश्नांना मी कसं उत्तर देऊ, मला ते फार भीती वाटायला लागली. तुम्ही म्हणताय क्लिप लावा आणि तुम्ही देतालही चांगले रिझल्ट, पण प्रॉब्लेम असा आहे की ती क्लिप चार चौघांना दिसणार आहे आणि त्यामुळं मी काही सध्याला ही क्लिप लावायच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी ह्या गोष्टीवर खूप अभ्यास केला, विचार केला, याला काय करता येईल काय करता येईल, तर देवकृपेनं एक नवीन विज्ञानामध्ये आता बदल होत होत होत एक आधुनिक विज्ञान पद्धतीमध्ये एक नवीन गोष्ट आली, त्याला आपण म्हणतो अलायनर्स. अलायनर्स हे वेगळ्या कंपनीच्या द्वारे हे निर्मित केल्या जातात. बऱ्याच साऱ्या कंपन्या ह्या फॉरेनच्या आहेत, बाहेरच्या देशाच्या आहेत. त्याच्यामध्ये आमच्या स्वतःचं जे हॉस्पिटल आहे आपलं मापा डेंटल हॉस्पिटल, ते ह्या ठिकाणी इनविज अलाइन कंपनी आणि इल्युजन अलायनर्स या दोन कंपनीचा आपल्यासोबत चांगल्या रीतीने टायप आहे. त्यांच्याद्वारे आपण पेशंटचा उपचार हा लिलया चालू केलेला आहे. अलायनर्स म्हणजे काय, ALIGNER, परत एकदा सांगतो ALIGNER हा शब्द जर तुम्ही टाकला तर तुमच्या मोबाईलवर देखील तुम्हाला लक्षात येईल की हे अलायनर ही नवीन कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये दाताला क्लिप बसवायची गरज ही नाही आहे. हे एक प्रकारचं प्लास्टिकचं आवरण आहे, आच्छादन आहे, ते फक्त दाताच्या वर लावायचं असतं, ते काढता पण येतं आणि घालता पण येतं. आणि जर ट्रान्सपरंट असतं म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते दिसणार पण नाही, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढता घालता पण येईल आणि त्याचे रिझल्ट्स पण येतील, अशा प्रकारची सुविधा ही आता आधुनिक विज्ञानानंही प्रदान केलेली आहे. तर हे जेव्हा करत असतो त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये नवीन जे वैज्ञानिक पद्धत आहे दाताचं माप घेण्याची, तर ती स्कॅनरनं घ्यावं लागतं. तर ते डेंटल स्कॅनर हे आपल्या मापा डेंटल हॉस्पिटल इथं उपलब्ध आहे. मी नेहमी म्हणतो विज्ञान असो कोणतीही गोष्ट असो की काय असते ते, कोई भी परफेक्ट नाही आहे, कोई भी परफेक्ट नाही आहे, इसीलिए पेन्सिल के साथ इरेजर भी लेना पडता है की नाही. म्हणजे तुम्ही पेन्सिल घेतली तर पेन्सिल सोबत तुम्हाला खोटरबर पण घ्यावं लागतं. म्हणजे आम्ही इतके दिवस म्हणायचो की बाबा दाताला क्लिप बसवल्याशिवाय पर्याय नाही, दाताला क्लिप बसवल्याशिवाय पर्याय नाही, आता घ्या. आता विज्ञानानं नवीनच प्रगती करून टाकली की नाही, विज्ञानानं क्लिप लावायची गरज नाहीये, दाताला तुम्ही अलायनर्स लावा आणि तुम्हाला स्माईल डिझाईन करता येईल आणि त्या क्लिप्स ह्या चार चौघांना दिसणार पण नाही. तर हे जे नवीन विज्ञान तयार झालेलं आहे तर त्याला आपण जी अलायनर टेक्नॉलॉजी म्हणतो, तर त्याचा वापर करून हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्या जुन्या ज्या क्लिप्स होत्या त्याच्यामध्ये एक मेटॅलिकची क्लिप होती जी सर्वसामान्य सगळ्यांनाच माहिती, दाता लावलेली क्लिप दिसते. बरेच शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेजेसमध्ये मुलं मुलींना दातावर जे चांदीच्या रंगाच्या ज्या क्लिप्स दिसतात त्या मेटॅलिकच्या क्लिप्स असतात. मात्र नंतर काय झालं, थोडा बदल झाला, त्या मेटॅलिकच्या क्लिप्स सिरॅमिकमध्ये रुपांतरित झाल्या. सिरॅमिक म्हणजे काय, त्या दाताच्या रंगाच्या असतात, थोड्या काचेसारख्या असतात, तर अशा क्लिप्स सुद्धा दाता लावल्यावर दिसत नाहीत, मात्र त्या काढून ठेवता येत नाही. मग अलायनर अशी टेक्नॉलॉजी आहे की त्याच्यामध्ये त्या क्लिप्स तुम्हाला काही काळापुरत्या रोज काढून पण ठेवता येतात. मग सद्यस्थितीमध्ये म्हणजे खरं ते खरं आहे की सद्यस्थितीमध्ये इलाज जो आहे अलायनर्सद्वारे आपण दातं सरळ करतो किंवा वेडेवाकडे दातं हे छान ओळीमध्ये आणतो, पुढे आलेलं दातं मागं घेतो किंवा दातातील फट्टी बंद करतो, तर तो इलाज थोडासा महागड्या स्वरूपाचा आहे. तर तो हळूहळू स्वस्त होईल, कारण जेव्हा मास प्रोडक्शन व्हावं लागतं एखाद्या गोष्टी मास प्रोडक्शन खूप सारे त्या अलायनर्स येतील, त्याच्यावेळेस स्वस्त पण होईल. माझं सध्याला थोडंसं ते महागडं आहे. माझं ते कशाप्रकारे थोडंफार डिस्काउंटेड रेटमध्ये थोडंसं कमी जास्त करून काही करता येईल का, याचा तुम्ही उहापो, याच्याशी चर्चा तुम्ही करू शकता. वेगळ्या कंपन्या वेगळ्या खर्च असा प्रकार आहे तो, तर तुम्ही त्या डॉक्टरांशी चर्चा करा, ठरवा. कारण याच्यामध्ये लॅब कॉस्टिंग नावाचा जो प्रकार आहे तो प्रचंड प्रमाणात आहे, तर त्याच्यामुळे जोपर्यंत लॅब कॉस्टिंग कमी होत नाही तोपर्यंत थोडं इलाजाचा जो खर्च आहे तो थोडासा कमी होणं थोडंसं अवघड आहे. मग तरी पण काही कंपन्या काही स्वस्तात देतात, काही कंपन्या महागात देतात, त्याच्याबद्दल आपण एक डॉक्टरांशी एक खिळीमिळीच्या वातावरणात चर्चाही करू शकता. आणि ॲटलिस्ट ह्या अलायनर इलाजाबद्दल माहिती जरूर घ्या, कारण नवीन विज्ञानाची माहिती ही आवश्यक असते. जसं आपल्याकडे नवीन मोबाईल आले है ना, वेगळ्या कंपनीचे मोबाईल आले, मग वेगळ्या कंपन्या आहेत, आपल्याला माहितीही नव्हतं आहे की नाही. आणि एकेकाळी आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला वाटायचंच नाही की असं बिना तारेचा मोबाईल कसा काय असेल, म्हणजे बिना तारेचा फोनच कसा असेल, तार असेल तरच इकडून आवाज तिकडे जाईल ना, हवेतून कसा आवाज तिकडे जाईल, हे आम्हाला आश्चर्य वाटायचं आमच्या लहानपणी. मात्र जसं जसं विज्ञानानं प्रगती केली तर विज्ञानानं करून दाखवलं, हातामध्ये मोबाईल आहे, समोरच्याच्या हातात मोबाईल आहे, मध्ये वायरच नाही, कमाल झाली ना. तर हीच विज्ञानाची खरी गंमत आहे, विज्ञान हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी ह्या घडवून आणत असतं. तर त्यामुळे वैज्ञानिक प्रगती ही देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा फार महत्वाची असते. आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण डिजिटल वर्ल्ड किंवा आपण ज्याला व्हर्च्युअल वर्ल्ड किंवा आता नवीन एक शब्द आलेला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सी अशा प्रकारचं जग हे निर्माण होणार आहे. आणि ह्या जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला

0: सुद्धा सगळ्यांना सामील व्हायचं आहे. तर आपण सगळ्यांनीच आपापल्या आजूबाजूचे जे क्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही साधे किराणा दुकानदार असाल किंवा तुम्ही साधे कोणी मेडिकलवाले असतील किंवा कोणी दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर असतात, तर त्या सगळ्यांनाच आता आपल्या आपल्या क्षेत्रातील नवीन येणारं जे नॉलेज आहे ते अपडेट करणं अतिशय गरजेचं आहे. कारण काय आहे की स्पर्धा ही तीव्र होणार आहे, आणि स्पर्धा फक्त आपल्या शेजारच्या व्यक्तीशी नाही होणार आहे, आपली जागतिक लेवलवर स्पर्धा होणार आहे. है ना, पहिल्यांदा कसं होतं किंवा भारत देश वेगळा, पाकिस्तान वेगळा, बांगलादेश वेगळा, किंवा असे नेपाळ आहे, इकडे चायना आहे. आता नाही तसं राहिलं, आता तुम्ही इंटरव्ह्यू क्लिक मारलं की यू आर लाईक अ ग्लोबल सिटीजन, तुम्ही एक जागतिक दर्जाचे नागरिक झालात, मग त्याच्यातून तुम्ही काही करू शकता. है ना, तर कारण काय झालंय की बा अमेरिकेला सुद्धा सेवा लोक पुरवतात. कुठून? भारतातून, नांदेडमधून पुरवतात आपल्या. म्हणजे नांदेडमधून घर बसल्या वर्क फ्रॉम होम करून एक आय टी क्षेत्रातील व्यक्ती ही काम करते. माझ्या डोळ्यासमोर असे घटना पाहिलेल्या आहेत मी की मोठमोठ्या कंपन्यांना ते इथून सेवा प्रोव्हाइड करतात नांदेडमधून. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा की आपली ही स्पर्धा ही वाढत जाणार आहे. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या घटनांकडे लक्ष ठेवायचं आहे आणि छानपैकी नवीन अद्ययावत नॉलेज हे नेहमीच आत्मसात करायचं आहे. तर मी बोलत होतो की दाताला लावलेली क्लिप ही दिसूच नाही. कारण कसं झालंय, जिंदगी व्हाट्सअप के लास्ट सीन जैसी हो गई है. जिंदगी व्हाट्सअप के लास्ट सीन जैसी हो गई है. सबको अपनी जिंदगी छुपानी है और दूसरों की जिंदगी दिखानी है. तर लक्षात ठेवा, म्हणजे जरा आधुनिक शायरी झाली आहे की नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की आजकाल असं झालेलं आहे, लोकांना फार इंटरेस्ट असतो किंवा तुमच्या दाताला काय लावलेलं आहे, तुमच्या दातामध्ये काय प्रॉब्लेम आहेत. माझा आपण सर इलाज करत असतो स्वतः, तर त्यांना तो लपवायचा आहे, कशाला दुसऱ्याला सांगायचं, हात दाखवून लक्षण आपण आपला इलाज पण करावा आणि समोरच्याला कळू पण नाही. तर आता हे अलायनर्सनं हे सहज शक्य झालेलं आहे. अलायनर टेक्नॉलॉजी ही खरंच विज्ञानानं नवीन एक प्रकारची सोय उपलब्ध केलेली आहे अशा व्यक्तींसाठी ज्यांना आपल्या दाताला क्लिप लावलेली समोरच्याला दिसूच द्यायची नाही आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीची नेमकी माहिती तुम्ही मापारे डेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टर लेन शाखेवर तसेच आनंद नगर शाखा राजमॉल येथून आपण घेऊ शकता. संपर्क क्रमांक मापारे डेंटल हॉस्पिटलचा हा 99231-53953 हा आहे. परत रसिक श्रोत्यांसाठी मी संपर्क क्रमांक एकदा सांगतो आहे, तर तो आहे 99231-53953. तर तुम्ही नक्की अपॉइंटमेंट घ्या आणि नक्की आपल्या ह्या दातावर कशा प्रकारे अलायनर्सद्वारे इलाज हा केला जाऊ शकतो याची माहिती घ्या. जर तुम्हाला तो इलाज पटला तर नक्कीच आपण त्या नवीन टेक्नॉलॉजीद्वारे आपल्या चेहऱ्यावर सुंदर असं हास्य फुलवण्यासाठी प्रयत्नरत राहू. आणि त्या व्यतिरिक्त रुटीन ज्या क्लिप्स आहेत, मग मेटॅलिकची असो, सिरॅमिकची असो, किंवा नवीन आलेले ज्या मोनोक्रिस्टलाईन सिरॅमिक आहेत, म्हणजे एकदम दाताच्या रंगाच्या पिन्स, त्या सुद्धा खूप छान क्लिप्स आहेत. तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका, दाताला पिन लावलेली दिसणारच नाही, इतपत आता टेक्नॉलॉजी ही पुढे गेलेली आहे. फक्त तुम्ही त्याची माहिती जाणून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर असं हास्य हे आपण निर्माण करा. ते म्हणतो ना आपण, जिंदगी में सब कुछ छोड़ देना लेकिन मुस्कुराना और उम्मीद कभी मत छोड़ना. तो आता ही उम्मीद की किरण आलेली आहे की तुम्हाला आता नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी ही तुमच्या दातावर स्माईल फुलवण्यासाठी ही निर्माण झालेली आहे. या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन नक्कीच आपण आपल्या दातावर छान असं स्माईल हे फुलवू शकतो. आपण माझा कार्यक्रम अतिशय मन लावून ऐकला याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून धन्यवाद आभार मानतो आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपल्या सर्वांचा नेहमी ऋणी राहील एवढे सांगून मी आजचा कार्यक्रम हा इथं समाप्त करतो. सर्व रसिक श्रोत्यांना मी परत एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद रसिक श्रोते.
1: आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात, सुंदर हास्य एक अलंकार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण.
2: I'm here.
3: ताई तुला नाही घाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस?
3: बाबा थांबा, मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सा.

0: चालेक बर्बन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड. मोबाईल 93218 50 50.
1: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
2: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
1: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
2: संपर्क टायटन आय प्लस कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
3: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
4: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.
6: अब 70 वर्ष से अधिक उम्र के देश के हर बुजुर्ग को अस्पताल में मुफ्त इलाज मिलेगा.
7: हम बुजुर्ग पहले जब बीमार पड़ते थे तो सबसे बड़ी तकलीफ होती थी अपनों पर बोझ बन जाने की. खर्चों की फिक्र से अपनी बीमारी ही छुपा लेते थे. लगता था ऐसे ही चलेगा. पर प्रधानमंत्री मोदी जी ने की हमारी चिंता और हमें भी दी आयुष्मान की गारंटी, आयुष्मान वह वंदना कार्ड से. आज 70 साल और उससे अधिक आयु के हम जैसे सभी वरिष्ठ नागरिक हैं 5 लाख तक के मुफ्त इलाज के हकदार.
8: आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें, घर बैठे आयुष्मान वह वंदना कार्ड बनवाएं. अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें.
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
9: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
11: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
12: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे. सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
13: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
14: आता ऐकूयात मंगेश बोरगावकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची भावरचना. संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

मंगेश बोरगावकर यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांची रचना आताच आपण ऐकली. संगीतकृत अशोक पत्की यांनी. आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदीतील बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
1: क्षितिज मल्टी स्पेशल

0: हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
5: स्वनिमुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218050.
6: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
7: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
6: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
7: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
8: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
9: अब 70 वर्ष से अधिक उम्र के देश के हर बुजुर्ग को अस्पताल में मुफ्त इलाज मिलेगा.
10: हम बुजुर्ग पहले जब बीमार पड़ते थे तो सबसे बड़ी तकलीफ होती थी अपनों पर बोझ बन जाने की. खर्चों की फिक्र से अपनी बीमारी ही छुपा लेते थे. लगता था ऐसे ही चलेगा. पर प्रधानमंत्री मोदी जी ने की हमारी चिंता और हमें भी दी आयुष्मान की गारंटी, आयुष्मान वह वंदना कार्ड से. आज 70 साल और उससे अधिक आयु के हम जैसे सभी वरिष्ठ नागरिक हैं 5 लाख तक के मुफ्त इलाज के हकदार.
11: आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें, घर बैठे आयुष्मान वय वंदना कार्ड बनवाएं. अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें.
12: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
13: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
12: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
13: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
12: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
14: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे. सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेह नेत्र विकारावर रेटिना लेजर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
15: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
16: सुगम संगीत कार्यक्रमात शेवटी ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांची भावरचना, संगीत सुनील केरकर यांचं.

या रचनेबरोबर सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रुपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री SJYSHANKAR यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोध मोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची

सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्ट मार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित

यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्न पदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुज समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुज समुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या समुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. समुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या दोन विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2 5-7 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात यामिनी दास यांची गझल, स्वर आणि संगीत चंदन दास यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हरिहरन आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरात जावेद अख्तर यांची गझल. संगीत आहे राजू सिंग यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मुमताज राशिद यांची गझल, स्वर आणि संगीत हरिहरन यांचं.

या रचनेबरोबरच गझलांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 9 वाजतात. राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करीत आहोत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
1: सर, मी मालेगाव बोलालो, मधुकर ढगे.
0: हा ढगेजी, बोला, काय करता मालेगाव इथे? आपण
1: काय नाव? शेती काम करतो सर.
0: छान छान. मग किती आहे शेती आपल्याकडे?
1: नाही, रोजमजुरी करतो.
0: बरं बरं बरं. आता मग कोणकोणती कामं चालू आहेत सध्याच्या?
1: आता हे पेरणीचे काम चालू होतं, हळदीचे, सोयाबीन पेरणं.
0: नाही, पेरणी आटोपली असेल ना आता?
1: हो, पेरणी आटोपली. एक डेल राहिले तर पेरणी.
0: बरं, कोळपणी वगैरे मग आता सुरू होईल ना?
1: हो ना, करत आहे.
0: बर, पाऊस कसा आहे मग आता?
1: पाऊस जरा कमी आपले का?
0: बरोबर, आपल्याकडे इतराच्या म्हणजे इतर विभागाच्या तुलनेने पाऊस थोडा कमीच आहे या वर्षी. बर, मग आपल्याकडे बागायती आहे का कसं? म्हणजे का खरीपाचं पिक जास्त असतात का बागायती आहे?
1: काही बागायती.
0: बर, मग आता ऊस वगैरे या पिक असतील ना बागायतीमध्ये?
1: ऊस नाही, केळी येतात आणि हळद.
0: बरं, केळीचे मग असं आता तोडणीमध्ये काम जास्त असतील ना? श्रावण महिन्यामध्ये केळीचं नवीन पिकही बऱ्याच झालेलं असते. मग केळी पिकाची वाहतूक वगैरे कसं शेताकडून कशी केली जाते?
1: नाही, रोड आहे ना, वाहतूक.
0: बरं, मग आता केळीची काढण्याची मजुरी कशी असते? म्हणजे ते स्वतः व्यापारी येऊन घेऊन जातात का आपले शेतकरी वर्ग त्यांना केळी काढून द्यावी लागते?
1: व्यापारी असतात ना.
0: मग त्याची रोजंदारी कशी असतात? त्याचे काम कसे, मजुरीची काम कसे चालतात त्याचे? बरं बरं. आपलं शिक्षण वगैरे किती झालेलं आहे ढगेजी? शिक्षण वगैरे काही झालेलं आहे आपलं?
1: नाही सर, शिक्षण नाही, थोडं वर्ग झालेलं आहे.
0: बरं, घरी कोण कोण असते मग आपल्याकडे?
1: घरी मुलगा आहे, आई.
0: बरं बरं. मग मुलं शाळेत जात असतील ना?
1: हो हो.
0: मुलं कोणत्या वर्गात आहेत?
1: बारावीला आहे.
0: बरं बरं. मग बारावीच्या मुलाचा कोणत्या शाखेला आहे? म्हणजे गावातच कॉलेज आहे का?
1: नांदेडलाच आहे.
0: हॅलो ढगेजी, आपण कार्यक्रमातून फोन केला, धन्यवाद. कोणतं गीत ऐकणार मग आज?
1: मराठा का साहेब?
0: ठीक आहे ढगेजी, आपण कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत आपल्या रेडिओ सेटवर. धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाइश.
1: मॅडम नमस्कार.
0: नमस्कार, कोण बोलताय आपण?
1: नंदकिशोर बोलतो.
0: बरं, काय करता आपण?
1: मॅडम मी मेकॅनिकल इंजिनियर आहे.
0: बरं,
1: हो, पुण्याला असतो जॉबला
0: वा,
1: आणि
0: छान
1: आता गावाकडे आलेलो आहे.
0: बरं
1: आणि फादर सोबत असलो होतो, पप्पांसोबत आमच्या.
0: अच्छा.
1: हा, पप्पा काय म्हणजे रेवा ऐकतात. मग ऐकताना म्हटलं मला नंबर द्या, मी पण बोलतो. मला पण थोडीशी फरमाइश करायची आहे.
0: वा, छान आहे. की
1: हो,
0: शिक्षण आपलं नांदेडला झालंय का कुठे झालेलंय?
1: नाही मॅडम, माझं शिक्षण महाराष्ट्रात सांगलीला झालंय.
0: सांगलीला झालेलं आहे. बरं,
1: हो,
0: छान. आणि मग तिथे शिक्षणाच्या सोयी वगैरे कशा आहेत? मी नांदेडला असतो, सांगलीची माहिती आम्हाला पाहिजे थोडी.
1: ओके, सांगलीमध्ये शिक्षणाची चांगली सोय आहे. थोडक्यात मला तर वाटतं की पुण्याला शिक्षिकांना जर वाहत असेल ते सांगलीमध्ये वाहत असेल. मेडिकल कॉलेज असू दे, इंजिनिअरिंग कॉलेज असू दे, डेंटल असू दे, पॉलिटेक्निक किंवा बाकी सगळ्या जे का बीए बीकॉम पदव्या त्यांच्याकडे आहेत, पीजी त्यांच्याकडे चालतं सगळं.
0: छान आहे, म्हणजे सर्व सोयी सांगलीला आहेतच.
1: हो हो मॅडम.
0: आणि अजून एक म्हणजे सांगली सातारा हा खूप थंडगार आणि छान वातावरणाचा एरिया आहे.
1: हो हो हो, सांगलीला कृष्णामाईची कृपा लाभलेली आहे आणि सगळीकडे हिरवगार आहे, छान आहे.
0: आणि सांगलीला तसंही जाता येतात, जे डोंगर लागतात किंवा कृष्णामाईच्या बाजूचं जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आहे.
1: हो हो हो,
0: आपली कधी चक्कर झाली का?
1: एका बाजूला हिरवा भाग, एकीकडे रणरणतर जे डोंगर होतं त्यांनी आता लिफ्ट इरिगेशन वगैरे करून छान म्हणजे सुविधा निर्माण केल्या.
0: छान आहे. मग आपलं कधी फिरणं होतं का या सगळ्या नोकरीच्या रगड्यातून?
1: तर सध्या जरा कमी झालं फिरणं. आधी फिरण्याची फार हौस होती, तसंही जसं वेळ मिळतो तसं कोकणात टाइम जातो मी.
0: वा, छान आहे. आणि असंही सांगली फिरण्यासारखं आणि गड किल्ले वगैरे सांगली सातारा या साईडला भरपूर आहेत.
1: हो हो हो, सांगलीमध्ये सांगलीचा किल्ला असू दे, भुईकोट किल्ला आहे तिथे, तो चांगला आहे. आणि वेगवेगळे संस्थान आहेत, संस्थान जे प्रायव्हेट तुम्ही जर बघितले वाडे वगैरे अजूनही ऐतिहासिक चांगले आहेत.
0: अगदी. आणि खूप छान त्याचं जतनही केलेलं आहे.
1: हो हो हो, मेंटेनन्स चांगलं केलेलं आहे त्यांनी. म्हणजे असं नाही की आपल्याकडे बघितलं आपल्या नांदेड भागात

0: करते जीर्णावस्थेत आहेत सध्या.
1: अगदी अगदी अगदी. मग तिकडे चक्कर मारून कधी फिरून कसं होतं काही माहिती सांगाल ना आम्हाला तिकडच्या किल्ल्यांची वगैरे काही असेल तर.
0: हो मॅडम, तिथे सागरेश्वर अभयारण्य वगैरे आहे, सांगलीचं हरणांसिद्ध आहे ते. नंतर सांगलीमध्ये फिरण्यासारखी कृष्णेचा घाट आहे, सांगलीची विश्रामबाग चांगली आहे, परत जी बाग आहे आंबेडकरांची फार प्रसिद्ध आहे.
1: छान आहे,
0: सांगली
1: छान. नंदकिशोरजी आपण आमच्याशी खूप छान गप्पा मारतात, खरं तर अजूनही माहिती घ्यायला आवडेल आम्हाला, पण वेळ आपल्या पुढे ते थांबावंही लागतं. गीत कोणतं ऐकणार आज आपण?
0: अनाडी फिल्म मधलं छोटीशी प्यारी सी नन्ही सी, आई कोई परी. आणि ह्याच्या मागचं कारण सांगितलं झालं तर मला परवाच मुलगी झाली.
1: क्या बात आहे, छान, अभिनंदन आपलं.
0: थँक्यू मॅडम.
1: थँक्यू नंदकिशोरजी, आपण फोन केला आणि गीतही खूप छान सुचवलं, गप्पाही छान मारल्या त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी

0: नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र, बोला, कोण बोलते?
1: मी अभिमान साबळे पाटील बोलतो, मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड इथून बोलतो सर.
0: बरं अभिमानजी, आपण काय करता मग तिथे?
1: सर मी शेती करतो.
0: बर, छान. किती शेती आहे आपल्याकडे?
1: शेती 6 एकर शेती सर आपल्याला.
0: बर, मग कसं, कोरडवाहू शेती आहे का बागायती आहे?
1: बागायती शेती आणि 4 एकर कापूस असतो, 2 एकर रेशीम शेती असतो.
0: रेशीम शेती करता आपण?
1: हो सर.
0: मग आता हे रेशीम केल्यानंतर मग शेड वगैरे आपण काही योजनेतून घेतलेला आहे का? आपण शेता आपण स्वतः शेडची उभारणी केली आहे?
1: स्वतः शेडची बांधणी करून पुन्हा अनुदानासाठी पात्र झालं सर ते.
0: छान छान. मग आपण प्रशिक्षण वगैरे कुठून घेतलं आपण रेशीम शेतीचं?
1: अनुभव आपले मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि जिल्हा रेशीम केंद्र आमचं बीडचं आणि म्हैसूरला एक ट्रेनिंग घेतलेलं सर.
0: छान छान. मग आपला काही शेतकरी गट आहे का? कसं आपण स्वायत्त आपापल्या
1: पद्धतीने? आमचा शेतकरी गटच होता, 15-20 शेतकरी होतो आम्ही गावातले.
0: बरं, मग हा जो माल येतो
1: शेतकऱ्याने आम्ही सुरुवात करून चांगला उत्पन्न आहे सर त्याचं आमचं.
0: मग ह्या रेशीम किड्याची जी पैदास होते ते मग आपण बाळ किडे कुठून आणत आहे?
1: ते बांधले अवस्थेतले रेशीम किटक आम्ही सेंटरवरून आणतोच ना सर.
0: बर, मग आता हे बाल कीटक ज्यावेळेस आपण आणतो मग याचं संगोपन याची देखभाल करण्यासाठी वेगळी फिडिंग व्यवस्था लागते त्याला, असे काही रूम आपल्याकडे आहे का? कसं आपण?
1: आता सध्या आपण चाकी दुसरी कोण आणतो चाकी सेंटरहून, त्यामुळे वेगळी रूमची गरज नाही सर.
0: बर, मग आल्यानंतर त्यांना थेट चाऱ्यावर नेता तुम्ही काय का त्यांना काही 1-2 दिवस तुमच्याकडे त्यांना आराम अवस्थेमध्ये ठेवावं लागते?
1: नाही, ते कसं काट टाकण्याची अवस्था असते त्याच्या.
0: बरं,
1: त्या काट टाकण्याच्या अवस्थेत ते सुप्त बसतं आणि सुप्त बसून ते काट टाकतं सर, ज्यावेळेस ते खात नाही.
0: बरं बरं.
1: रेशीम आळी आणि ज्यावेळेस काट टाकून तिचं काट टाकणं झाल्याच्या नंतरच ती पाला खाते.
0: बरं बरं, छान. बरं, याचा कसा कालावधी असतो? एखाद्या 25 दिवसाचा असतो रेशीम तयार होईपर्यंत, काही 20 दिवसाचा असतो, काय असतं?
1: कसं असतं सर, अंड्यातून ज्यावेळेस आळी बाहेर निघते त्यानंतर 3 ते 3.5 दिवसात पहिली काट अवस्था बसते.
0: बरं.
1: आणि काट अवस्था टाकायला साधारण 1 ते 1.5 दिवस लागतो त्यांना.
0: छान.
1: त्यानंतर 1-1.5 दिवस गेल्याच्या नंतर कोष पुन्हा दुसरा अवस्था सुरू होते आणि त्यानंतर 4 दिवस झाल्यानंतर पुन्हा काट अवस्था येते आणि त्यानंतर पुन्हा तिची अवस्था त्या पद्धतीने असे 4 काट अवस्था असतात.
0: बरेच रेशीम उत्पादक शेतकरी सांगतात की शेवटच्या टप्प्यामध्ये त्या कीटकांना जास्त चारा लागतो, त्यावेळेस जास्त मनुष्यबळ लागतं.
1: त्यावेळेस चौथा मोल्ट उठला त्यावेळेस आपल्याला 6 दिवस त्यांना पाला खायला द्यावा लागतो.
0: बरं, म्हणजे आता
1: 6 दिवस म्हणजे 6 दिवस सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाला द्यावा लागतो, त्यावेळेस आपल्याला भरपूर आता पाला द्यावा लागतो सर त्यांना.
0: बरं, मोल्ट संपल्यानंतर ज्यावेळेस रेशीम नेमकं तयार होण्याची अवस्था असते आणि वाळवण्याची अवस्था येते, याच्यामध्ये काय खबरदारी घ्यावी लागते? बरं, आपला माल चांगल्या दर्जाचा
1: ज्यावेळेस ते सॅम्पलवर येतो ना रेशीम भागा टाकायला तयार होतात रेशीम आळ्या, त्यावेळेस त्यांना चंद्रिका नायलॉन जाळीची चंद्रिका देऊन त्यांना कोष बांधण्यासाठी सहकार्य करावं लागतं. मग ते नायलॉन जाळीवरती कोष बांधतात आणि ते 3 ते 4 दिवस कोष बांधायला लागतं, 5व्या दिवशी कोष वेचणी करायची आणि पुन्हा कोष 2 दिवस वेचणी करून 7व्या 8व्या दिवशी आपल्याला मार्केटला घेऊन जायचं कोष सर.
0: बरं, आता एकदा हे पीक आपला एक तयार झाला, एक क्रॉप आपला संपल्यानंतर दुसऱ्या क्रॉप मध्ये मग त्या शेडचं निर्जंतुकीकरण असेल किंवा चंद्रिकेची सफाई असेल आणि ते वाळवल्यानंतर पुन्हा चंद्रिका साठवणूक असेल, याच्यामध्ये काही विशेष प्रशिक्षण घेतले तुम्ही? याच्यामध्ये काही फवारणी करता आपण, कशी काळजी घेताय मग याची?
1: प्रत्येक आपल्याला सगळ्या कोष वेचणी झाल्याच्या नंतर स्वच्छता करावं लागते, त्याच्यामधलं जे रॉ मटेरियल आहे ते बाहेर टाकावं लागतं किंवा त्याचा कंपोस्ट खत करावं लागतं आणि त्याच्यानंतर शेडची स्वच्छता पूर्ण केल्याच्या नंतर पुन्हा निर्जंतुकीकरण करावं लागतं, फॉर्मिलिन ब्लिचिंग आणि अकरासारखी आपल्याला औषधं फवारणी करून शेड स्वच्छ धुवून घ्यावं लागतं.
0: छान.
1: त्याच्यानंतर आपल्याला दुसरा रेडिंग हाऊस त्यासाठी दुसरा म्हणजे बॅच घेण्यासाठी तयार होतं आपलं रेडिंग.
0: मग या तयार झालेल्या कोसल्याची तुम्ही काय प्रतवारी करता का थेट बाजारपेठेमध्ये जसा आहे तसा तो माल घेऊन?
1: नाही, प्रतवारी करावं लागते ना सर. डागा कोस एकीकड, बारीक कोस एकीकड, डबल झालेला कोस एकीकड आणि चांगला कोस एकीकड असे 4 प्रतवारी करू
0: शकतो. बरं, मग आता हे विक्रीचं मार्केट आपल्या मराठवाड्यामध्ये कृषी विद्यापीठानं विकसित केलं होतं पूर्णा येथे, माल आपण इथे लोकलमध्ये देत असता का बँगलोरलाच माल पाठवता मग तुम्ही?
1: नाही, आम्हाला रेशीम मार्केट बीड आहे कारण

0: समितीने बीड मार्केटला सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे चांगलं मार्केट आहे सध्या बीडचं.
1: बरं बरं, म्हणजे बँगलोरला जायची सध्याच्या तरी काही आवश्यकता नाही, बरोबर आहे ना?
0: हो, बँगलोरला जायची कारण 4 दिवस जातात सर जाणं येणं, आणि पुन्हा तिथं वाहतुकीमध्ये रिक्षा असतील, पाऊस आला पाणी आला ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे ते थोडस रिक्षी, त्याच्यामुळे आपलं जवळजवळ आम्हाला 35 किलोमीटर जिल्ह्याचं ठिकाण आणि आम्हाला 1.5 तासात आम्ही हवा शुद्ध मान्य जाऊ शकतो.
1: छान अभिमान पाटील, आपण अतिशय चांगली आणि नेमकी वेगळेपणाने शेतकऱ्यांना रेशीम उद्योग आणि याची एकंदरीत माहिती दिली. ठीक आहे अभिमान पाटील, आपण कार्यक्रमात फोन केलात, माहिती दिलीत, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत आपल्या रेडिओ सेटवरती.

0: हेलो,
1: हेलो।
0: आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हाँ, थैंक यू मैडम। फोन लागतो तो आता लागला।
0: बरं बरं, कोण बोलताय आपण?
1: आम्ही वाघमारे बोलतो, पेशवी तालुका पालम, बाबू वाघमारे।
0: बरं, काय करता बरं वाघमारेजी आपण?
1: आम्ही मजुरी करतो शेतामध्ये लागले ते।
0: बरं, कुठल्या कुठल्या प्रकारचे कामं करता मग?
1: गाणं टाकून द्या ना।
0: हो, गाणं आपण ऐकूयातच, पण कामं
1: हा बोला ना।
0: कामं कोणत्या कोणत्या प्रकारचे करता?
1: शेतामध्ये काय सरकी लावणं, हळद लावणं,
0: अच्छा, सर्वच
1: हा
0: प्रकारचे
1: खत
0: कामं।
1: टाकणं।
0: बरं बरं, आणि सोबत कोण कोण असतं मग?
1: माझी पत्नी असते, दोघं पण जातो सोबतच।
0: दोघंही करताय मग? मुलं वगैरे घरी?
1: हा मुलं पुण्याला आहेत, एकाची इंजिनिअरिंग झाली, याच्यामध्ये करते कंपनीमध्ये।
0: अच्छा, छान आहे की?
1: हा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर।
0: छान झालंय, म्हणजे मुलांना
1: हा
0: शिक्षण खूप छान दिलं
1: हा
0: आपण।
1: दुसरा मुलगा कंपनीमध्ये काम करतोय,
0: वा, दोघही
1: 14 वी झाली आता, चालू आहे।
0: बरं बरं, दोघही पुण्यालाच आहेत?
1: हा पुण्याला जातो, आम्ही दोघंच घरी जातो, आणि दोघं पण आम्ही, आवड आहे आम्हाला शेतात काम करण्याची।
0: वा, छान आहे। आज फोन
1: हा
0: केलाय, कुठलं गीत ऐकणार?
1: बुद्धाचं गाणं टाकून
0: आपल्याला बुद्ध गीत ऐकायचं आहे, ठीक आहे वाघमारीजी, आपण
1: हा
0: त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं गीत।

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
1: नमस्कार सर.
0: हा, कोण बोलते?
1: मी मुक्काम पंचखाड जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: तुकारामजी, काय करता आपण कराड येथे?
1: माझं वर्कशॉप आहे वेल्डिंग. ते वेल्डिंग काम घरचे दरवाजे ग्रील खिडक्या जाळ्या बघून.
0: छान छान. मग आपला हा

0: जो वेल्डिंग वर्कशॉपचा व्यवसाय आहे तो कराड शहरामध्ये आहे का थोडं बाजूला औद्योगिक वसाहतीमध्ये आहे?
1: नाही, कराड शहरामध्येच आहे.
0: छान छान. कराड म्हणजे तर अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि सामाजिक राजकीय सर्व बाबतीमध्ये प्रसिद्धीस पावलेला विभाग आहे, बरोबर आहे ना?
1: हो.
0: छान छान. मग काय वैशिष्ट्य बरं कराडमध्ये, काय काय आहे अजून?
1: आमच्याकडे दोन नद्या आहे, एक कृष्णा एक कोयना आहे.
0: वा, दोन्ही नद्यांच्या
1: बघण्यासाठी मग विमानतळ आगाशी एक आहे, अशोकगड आहे.
0: बरं, कराडला एक विशेष अशी वैचारिक भूमी सुद्धा लाभलेली आहे, बरोबर आहे?
1: हो.
0: बरं, अजून काय काय आहे मग कराडमध्ये?
1: नवीन काय नाही, ग्रामीण भागातच मूर्त आहे.
0: बरं,
1: ग्रामीण भाग
0: आहे. बरं, मग आता नेमकं आपल्याकडे कोणकोणते कामं चालतात वर्कशॉपमध्ये? म्हणजे मोल्डिंग,
1: खिडक्या, दारे, सुरक्षित दरवाजे.
0: बरं, म्हणजे हे आपण दार, खिडक्या, ग्रील याच्या व्यतिरिक्त काही वाहनांची सुद्धा कामं करता का, कसं? करत नाही.
1: नाही करत, कारण त्याला जागा मोठी लागते, जागा त्याला.
0: बरं, म्हणजे आपण हे नवीन तयार करता, मग आपल्याकडे कच्चा माल वगैरे कुठून आणता आपण?
1: कच्चा माल आणून तयार करतो मापाप्रमाणे.
0: बरं, मग कच्चा माल आणण्याचं मोठं बाजारपेठ कुठली आहे आपल्याला?
1: आम्हाला कोल्हापूर जवळ पडतो.
0: बरं, मग याच्यामध्ये काय आपलं विशेष शिक्षण झालेलं आहे का, कसं आपण काही अनुभवातून शिकला ते?
1: आयटीआय केली, मी आयटीआय शिकून मग वेल्डर कोर्स केला, नंतर मी दुसऱ्या वर्षामध्ये काम करून अनुभव घेतला.
0: छान. मग आपण आता एवढं वर्कशॉप तयार केलं तर मग अर्थसहाय्य वगैरे काही शासनाचं घेतलेलं आहे का, आपण का छोटे खाणी बिझनेस मधून हा मग नवीन व्यवसाय आपण मोठा तयार केला? नाही, आपण काही कोण्या संस्थेचं, बँकेचं व्यावसायिक कर्ज घेतलं होतं का, आपण स्वतःच हा व्यवसाय उभा केला?
1: नाही, कर्ज नव्हतं. ज्यावेळी जरा थोडी स्वस्त होती, मग घरीच पैसे जमवून असं पावले पैसे घेतलं, वर्कशॉप चालू केली.
0: बरं बरं. बरं, आता नेमकं अगोदर लाकडाचे बऱ्याच वस्तू व्हायच्या, आता सर्वजण तुमच्यासारखंच हे वेल्डिंग व्यावसायिक किंवा ग्रिलिंगची कामं करतायत, तर ते नेमकं तुम्हाला काय बदल वाटतो? बरं,
1: लोकांनी काम टिकाव असतं, लाकडाचं जरा दिसायला सुबक दिसतं, आकर्षक दिसतं, ते टिकाव मिळण्याची असेल, वाळी लागू शकते.
0: आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा आपण लोखंडाच्या वस्तू पुन्हा आपण नवीन निर्माण करू शकतो आणि पर्यावरणीय ऱ्हासही टाळता येतो धातूच्या वस्तू असेल तर, बरोबर आहे ना?
1: हो. पर्यावरणानं पण काही, आता जंगलतोड पण जास्त व्हायला लागली ना, त्यामुळे लाकूड पण आता मिळत नाही, प्लायवुड मिळतंय, जे पण कमी टिकाऊ मिळत.
0: मग आता वर्कशॉपमध्ये कोणकोणत्या मशीन आहेत आपल्याकडे काम करण्यासाठी?
1: ड्रिल मशीन आहे, वेल्डिंग आहे, कॉम्प्रेसर आहे, ग्राइंडर आहे, वॉटर वेल्डिंग मशीन आहे.
0: बरं बरं. मग आता बाहेर शेडचे वगैरे कामं असतात ग्रील सोबतच, हे सुद्धा बाहेर जाऊन कधी कधी कामं करावं लागत असतील ना तुम्हाला?
1: बाहेर जावं लागते, मग ती छोटी वेल्डिंग मशीन आहे, ती बाहेर जाऊन कामं करतायची. आज चित्रपट नाव आहे एकापेक्षा एक.
0: ठीक आहे, एकापेक्षा एक.
1: हा, एक देवलाग आहे.
0: ठीक आहे तुकारामजी, आपण कार्यक्रमात फोन केलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ऐकूयात हे आपल्या आवडीचं गीत आपल्या रेडिओ सेटवरती.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र.
1: युवराज पंडित मुंडे बोलतो, रामनगरमध्ये.
0: बर, मुंडेजी काय करता आपण?
1: काय नाही, काय नाही सर, दहावी करेन.
0: हॅलो,
1: शिक्षण झाले म्हणतात.
0: बर,
1: त्यांना दहावी पर्यंत शिक्षण झाले. नांदेडला 11-12 ऍडमिशन घेतलंय.
0: बर बर बर.
1: आज गाणे टाकून द्या, हे वचन जलबा जलबा.
0: छान आहे, देशभक्ती गीत सुंदर आहे. ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: हेलो
1: नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश।
0: हाँ नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र।
1: कोण बोलते आमच्याशी?
0: हाँ मी अनिरुद्ध भातखंडे कांदिवली वरून बोलतोय। बऱ्याच महिन्यांनी 6-7 महिन्यानंतर फोन लागला आहे।
1: बर भातखंडे जी, आपल्याकडे कसं आहे मग आता वातावरण, पाऊस वगैरे काय आहे आपल्याकडे?
0: पाऊस होता, आता शनिवारी पाऊस होता, सोमवारी पण होता, मंगळवारी होता काल, आता आज कमी आहे जरा।
1: बर, अगोदरच मुंबईचं जीवन थोडंसं गर्दीचं धकाधकीचं असं मानलं जातं।
0: कमी असं मी वाटते।
1: बरोबर आहे, थोडासा पाऊस कमी आहे इकडं। मग पावसामुळे कशी परिस्थिती आहे बरं आता तिकडे?
0: वगैरे भरपूर पडला मोसमातला असं म्हणायला लागतात।
1: ठीक आहे, मग आपलं जाणं येणं वगैरे वर्दळ कशी आहे तिकडे? पावसामुळे काय जलजीवनावर परिणाम?
0: आम्ही जास्त मग तसं करत नाही, ते काय आपलं अगदी जरूर असेल तेव्हा जायचं। आता काय आज जरा कमी आहे पाऊस।
1: बर, मग पाणी वगैरे ओसरलं का आजूबाजूला कुठं साचलेलं वगैरे असेल तर?
0: आता कमी आहे, आज तरी कमी आहे आता।
1: बर बर, छान। बर अनिरुद्ध जी, काय करता आपण मुंबईला?
0: सेवानिवृत्त आहे सर, सेवानिवृत्त आहे।
1: बर बर, पुण्या खात्यात होतात आपली, कुठे होती सेवा?
0: आम्ही ह्या मौसम विभागातच होतो, पण तिकडे रत्नागिरी गोवा इकडे होतो मी।
1: छान छान, म्हणजे आपल्याला पाऊस आणि वातावरण ह्याच्याशी आपला अतिशय
0: थोडंफार माहिती आहे का ना? आता कसं माहिती, मला पण रिटायर होऊन झाले वर्ष होतं, आम्ही त्यापासून म्हणतो आम्ही जे म्हणजे पाऊस पडतो त्याचं मोजमाप करायचं, कोणत्या प्रकारचे आहेत किंवा तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, हवेचं प्रेशर किती, हे सगळं फक्त रिपोर्टिंग करायचं, एवढंच आमच्याकडे काम होतं।
1: छान छान छान,
0: आपल्याकडे वरच्या आणि दुसरं म्हणजे दिवसात नाही पण एक वेळ फुगा सोडला जात असते त्यावेळी ठराविक किलोमीटरवर किती स्पीडने वारे आहेत वगैरे ते मोजमाप
1: करायचं
0: काढून फुगा सोडून।
1: बरोबर, म्हणजे अगोदर तुमच्या काळी आणि आताच्या याच्यामध्ये अतिशय तंत्रज्ञानामध्ये फरक आहे तेव्हा?
0: नाही फरक आहे, म्हणजे आहे आता, म्हणजे आता आम्ही आता बरेच वर्ष आता साधारणांदाज बऱ्यापैकी बरोबर येतात। पूर्वी असं व्हायचं की ते प्रसारित व्हायचं, ते आकाशवाणी केंद्रावर जाणार, तिथून प्रसारित होणार, मध्ये त्या काळामध्ये भरपूर वेळ जायचो मध्ये।
1: बरोबर आहे, आता सध्या तंत्रज्ञानाचा वापर आहे
0: मला वाटतं, म्हणजे माझं मत।
1: छान छान अनिरुद्धजी,
0: गॅप पडल्यासारखं वाटतं।
1: छान, आपण आपल्याला आमच्या आपल्या विभागाची आणि आपल्या कार्याची आम्हाला खूप सारी त्यावेळेसची सुद्धा आठवण करून दिली। बरं, कोणतं गीत ऐकणार मग आपण अनिरुद्धजी? कोणतं गीत ऐकणार मग आपण कार्यक्रमातून?
0: कार्यक्रमात गव्हाणे गाणं घेत होतं सर, प्रसाद सावकर्यांचं निधन झालं तर त्यांच्या आवाजातलं एक नाट्यगीत।
1: नाट्यगीत, ठीक आहे अनिरुद्धजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत आपल्या रेडिओ सिटीवरती। धन्यवाद।

0: आताच आपण श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकलात, फोन फरमाईश.
1: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता रत्नाकर फुलारी आणि मनीषा पाठक यांनी.
0: या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य संजय उंचगावकर यांचं आणि तंत्रनिर्देशन बाबूराव डोली यांचं.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम.
0: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: I'm here.
3: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता सकाळचे ठीक 11 वाजले. बालमित्रांसाठीचे कार्यक्रम ऐकूयात गम्मत जम्मत.
1: नमस्ते बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आम्ही आपले हार्दिक स्वागत करीत आहोत. आज आपण ऐकणार आहोत निवासी अंध विद्यालय वझरणी नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. बालदोस्तांनो, आपण ऐकूया एक सुंदरशी अशी एक गवळण. गवळण गाणार आहेत दोन बालमैत्रिणी. ह्या मैत्रिणी कोण असतील? भावना निंबाळकर आणि गौरी मुळे. मित्रांनो, यांना असं वाटतं की कृष्णासाठी आम्ही वनात जाऊ, कुठेही जाऊ, घर दार संसार सर्व काही सोडून आम्ही तुझ्यासाठी यायला तयार आहोत. कान्हा मुळीच नव्हतं रे माझ्या मना, तुझ्यासाठी आले मी वना. अशी ही गवळण गात आहेत.

0: बालदोस्तांनो, आता आपण गवळण ऐकली, मग आता आपण ऐकूया एक सुंदरस असं भाषण. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन रझाकार काय होती हे आपल्याला आपल्या भाषणातून सांगणार आहे स्नेहल काला. ऐकूया तर तिचं भाषण.
1: मराठवाडा होता आमचा निजाम राज्यात, झाला भारत स्वतंत्र, नव्हतो आम्ही निवंत. मराठवाडा होता आमचा निजाम राज्यात, झाला भारत स्वतंत्र, नव्हतो आम्ही निवंत. 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. बालमित्र मैत्रिणींनो, तसे पाहिले तर हा दिवस हैदराबाद संस्थान मुक्ती दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण भारताचा बराचसा भाग फ्रेंच, डच, पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तसेच सुमारे 565 स्वतंत्र संस्थाने होती. हैदराबाद, जुनागड व जम्मू काश्मीर या मोठ्या संस्थानिकांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास तीव्र विरोध दर्शविला. तेव्हा केंद्रीय गृह मंत्रालयाने हैदराबाद संस्थानावर ऑपरेशन बोलो ही पोलीस कारवाई 13 सप्टेंबर 1948 रोजी सुरू केली व 17 सप्टेंबर 1948 साली हे सर्वात मोठे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. तत्कालीन मराठवाड्यातील 5, तेलंगणा व सीमांध्रातील 8 व कर्नाटकातील 3 जिल्हे एवढा भूभाग या संस्थानात होता. शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची बंगाल, अयोध्या व हैदराबाद अशी 3 शकले पडली. दक्षिणेतील मुघल सुभेदार फरूर खसियार उर्फ निजाम उल मुल्कने स्वतंत्रपणे कारभार पाहायला सुरुवात केली व इसवी सन 1713 साली हे संस्थान अस्तित्वात आले. हे आसफजाही घराणे होते. या घराण्यात 7 निजाम होऊन गेलेत. सारेच निजाम धर्मांध व इंग्रज धार्जीने होते. शेवटचा निजाम मीर उस्मान अली याने मात्र विलीनीकरणास तीव्र विरोध दर्शविला, पण बहुभाषिक व बहुधर्मीय प्रजेकडून विलीनीकरणाची मागणी जोर धरू लागली. 1937 साली स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हैदराबाद स्टेट काँग्रेस अस्तित्वात आली. निजामाने या संघटनेवर बंदी घातली. जनता विलीनीकरणाची चळवळ तीव्र करू लागली. रझाकार या सशस्त्र संघटनेद्वारे निजामाने ही चळवळ दडपडून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यात गोविंदराव टेके, किसनराव टेके, गोदावरीबाई टेके आदी वीर हुतात्मा झाले. अनेकांनी तुरुंगवास भोगला. शेवटी भारत सरकारच्या हस्तक्षेपाने हे संस्थान विलीन झाले. त्यानंतर भाषावर प्रांत रचनेनुसार या संस्थानाची विभागणी झाली. या मुक्ती आंदोलनातील शहीदांना माझी भावपूर्ण आदरांजली.
0: बालदोस्तांनो, आता आपण सुंदरस असं आपण गाणं ऐकणार आहोत भावना बापू निंबाळकर हिच्या आवाजामध्ये. मित्रांनो, ते गाणं कसं आहे, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात दावशील का.
2: माणसाला सुखाची भूक असते आणि स्वप्नांची तहान असते. आयुष्याचं कोडं मोठं असतं पण आयुष्यात लहान असतं. 6 तास सुखाने झोपण्यासाठी माणसं 18 तास धावत असतात. पुढच्या क्षणाचा भरोसा नाही, पण झोपताना मात्र आपण अलार्म लावून झोपत असतो. शेवटचं वाक्य सांगते, फुलासारखं जगायचं असेल तर जगाला सुगंध द्यावा लागतो. आणि सुखाचा नेमका पत्ता हवा असेल तर डोक्यावरती गणरायांचा हात असावा लागतो. म्हणून त्या गणरायांना आपली एकच प्रार्थना, आता तरी देवा मला पावशील का, आणि सुख ज्याला म्हणतात ते दावशील का. रामकृष्ण.

0: यानंतर आपण ऐकूया एक सुंदरसं असं भाषण, ज्यांनी आपल्या देशासाठी अहर्निश असे कष्ट सोसले आणि 15 ऑगस्ट 1947 साली त्यांनी आपला भारत देश स्वतंत्र करून दिला असे महात्मा गांधी, त्यांच्याच विषय असलेलं हे एक सुंदरसं असं भाषण महात्मा गांधी भाषण करणार आहे यश हनवते.
1: महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचा जन्म जयंती ही राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जाते. अहिंसा पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले. यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते 1915 भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. त्यांनी चंपारण्य सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यासारख्या महत्त्वाच्या चळवळीचे नेतृत्व केले. ब्रिटिश राजवटी विरुद्ध त्यांनी लढा दिला. गांधीजींनी मद्यपानाला विरोध दर्शवला. धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. महिलांचा आदर केला पाहिजे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा गांधीजींचा हेतू होता. भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टी विरुद्ध सातत्याने आवाज उठवला. हरिजनांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. हरिजनांना समाजात समान दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. गांधी जयंती निमित्त बापूच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो. राजघाट हे गांधीजींचे समाधी स्थळ आहे. गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात.
0: आता एक आपण सुंदर असं गाणं ऐकणार आहोत, केशवा माधवा तुझ्या नामात अरे गोडवा. या गौरी मुळे हिने महाराष्ट्रामध्ये यश संपादन केलं. ते यश संपादन कुठे केलं? राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संघटनेने आयोजित केलेल्या अंधकल्याण सप्ताहामध्ये गजानन महाराज संस्थान

शेगाव येथे हा अंधकल्याण सप्ताह साजरा झाला आणि त्या ठिकाणी जवळपास 25 शाळांना निमंत्रण होतं आणि त्या शाळा तिथे आल्या होत्या. 476 विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि त्या 476 विद्यार्थ्यांमध्ये ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकावर आलेली आहे. मित्रांनो, ऐकूया तिचंच हे गाणं, केशवा माधवा तुझ्या नामाचा रे गोडवा.

चालत असतानो ऐकलत ना सुंदरस असं गाणं. मग आता आपण एक इंग्रजी कविता ऐकूया. इंग्रजी कविता कोणती? येतात तिसरी मधली.

0: सालोमन ग्रँडी बोर्नॉनमंड ही कविता आपल्या समोर घेऊन येतोय इयत्ता तिसरी मधला परमजित सिंग रामगडिया। मित्रांनो, सातच दिवसात त्या सालोमन ग्रँडी यांचा जन्म, मृत्यू, लग्न कसं कसं होतं ते आपल्याला तो आपल्या कवितेतून सांगणार आहे। ऐकूया परमजित सिंग रामगडिया।
1: सालोमन ग्रँडी बोर्न ऑन मंडे, क्रिश्चियन ऑन ट्यूसडे, मैरिड ऑन वेडनेसडे, टू किल ऑन थर्सडे, वर्स ऑन फ्राइडे, डेड ऑन सैटरडे, बरीड ऑन संडे। दैट वॉज द एंड ऑफ सालोमन ग्रँडी।
0: बालदोस्तांनो, आतापर्यंत आपण भाषण, कविता, गाणी सगळे ऐकलेले आहेत आणि त्याआधी एक गवळण पण ऐकलेली आहे, हो की नाही? मग आता आपण पुन्हा एक गवळण ऐकूया। कृष्ण गवळणीचा फार प्रिय कर आणि गवळणी त्याला खूप आवडतात। दही दूध लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी कृष्णाला आवडतात म्हणजे काय? मथुरेला जाणाऱ्या ज्या गवळणी असतात ना, त्या कृष्णाला खूप आवडतात। तर अशाच प्रकारची दही दूध लोणी ही गवळण आपल्या समोर सादर करत आहे प्रबुद्ध भद्रे, भावना निंबाळकर आणि गौरी मुळे। ऐकूया त्यांच्याच आवाजात

आता आपण ही गवळण ऐकली. ही गवळण कशी वाटली, हा कार्यक्रम कसा वाटला, तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका. हा कार्यक्रम सादर केला होता निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड. संगीत दिलं होतं पंकज शिरभाते यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम, कार्यक्रम दिग्दर्शन मुख्याध्यापक बी एम इवितवार, या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं होतं रामराव जोजार यांनी, भाषण निर्मिती केली होती संजय पाटील यांनी.

0: आणि बालमित्रांनो, याबरोबरच आजचा आपला गंमत जम्मत हा कार्यक्रम आम्ही इथं समाप्त करीत आहोत. बरं तर बालमित्रांनो, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्ते.
1: आताच आपण बालमित्रांचा कार्यक्रम ऐकलात, गंमत जम्मत.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अल्बम गीत. रचना आहे रियाज उर रहमान यांची. स्वर आणि संगीत अदनान सामी यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भावरचना हरिहरन यांच्या स्वरामध्ये. गीत आहे संजय जाधव यांचं, तर संगीत आहे संजय कदम यांचं.

आता पाऊस म्हणजे फक्त छत्र्यांची रेलचेल. आता पाऊस म्हणजे फक्त छत्र्यांची रेलचेल. पाण्यात न भिजता पाऊस पघ्याचा खेळ. पक्ष्यांचा किलबिलाट आता केव्हाच झालाय दूर. आता फक्त कृत्रिम आवाजाला जवळ झालाय सूर.

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे, कार्यक्रम मिश्र संगीत. आता ऐकूयात इब्राहिम अश्क यांची गझल, स्वर आणि संगीत तलत अजीज यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पडवाल यांच्या युगलस्वरातील हिंदी भक्तिरचना. गीत आहे नक्षलालपूर यांचं तर संगीत अमर उत्पल यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीत कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता मध्याह्नीचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हा एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या. म्हणजेच काय? तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते की. एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, पालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि पालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत. नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये, याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे

0: आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशनरी आहे, हिची कमतरता डेफिनेटली आहे.
1: बर,
0: म्हणजे आपल्याकडे पोलीस मशनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी कमी पडतायत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
1: नक्कीच.
0: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
1: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते, त्या टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच गरजेचं आहे,
0: महत्वाचं आहे डेफिनेटली.
1: ही पण गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
0: बिईंग ऍडव्होकेट फक्त आपण वकील नाहीयेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे. आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जातं.
1: बरोबर.
0: मग ते प्रायव्हेट ऍडव्होकेट असतील, डिफेन्स लॉयर असतील किंवा गव्हर्नमेंट लॉयर असतील, जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिटसाठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त एका कोणाची जबाबदारी नाहीये.
1: बरोबर आहे.
0: आणि घटना काय आहे ही फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
1: बरोबर.
0: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसतं, त्यांच्यासमोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे, त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने जर आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना खूप इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्यासमोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचे पालक थोडक्यात. डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस येण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता, किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चालेल. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे डेफिनेटली. नैतिकता आहेत, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मॉरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवला त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे ह्याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं, तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल. फक्त त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
1: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं
0: खूप आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने असं होईल मला वाटतं.
1: अगदी अगदी मॅडम. आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं, मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: ते जसं मग अशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
1: बर,
0: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढी जजेसची संख्याही वाढवणं आवश्यक आहे, त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली की एक वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की एफ आय आर दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला एक वर्षाच्या ट्रायल संपवायचे. पण ते एक वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनचे कामाचं लोड आहेच आहे. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे. मग प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, ऑदरही काही ट्रायल्स आहेत. मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहेत त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एक किंवा दोन असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी एकच कोर्ट असतं, मग त्याला आपण 2-3 जर केलं, मग ते अशा केसेस चालवण्यासाठी एकच कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय 2 किंवा 3 मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे, तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10 च्या 10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
1: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस लढू किंवा केस टाकू असं म्हणून उपयोग नाही,
0: त्याची संख्या वाढवू.

0: खाली
1: आवश्यक आहे.
0: खरंच आहे, खरंच.
1: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10 च्या 10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
0: खरंच
1: बरोबर आहे. माझ्याकडे ऑदरही वर्कलोड आहे आणि त्याला पण नाही देणं. एका केसमुळे मी बाकीच्यावर अन्याय नाही करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
0: सर्व समान आहे.
1: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे, तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
0: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडतायत, गंभीर गुन्हे घडतायत, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये. तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
1: वाढवणं गरजेचं
0: गरजेचं आहे.
1: जरी समजा 1 वर्षाच्या ट्रायल, इथे तुम्हाला लिमिट सांगितलं, मला 1 वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे. झालं सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे लेन पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात. पुढे सुप्रीम कोर्ट आहे, तिकडे मग इथे 1 वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टाने एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ती हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं. पुढे जरी हायकोर्टाने कन्फर्मेशन केलं, सुप्रीम कोर्टात वेळ लागतो. आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसिजर, त्याला आपल्याला कसं कमी करता येईल? आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मगाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्ती सुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये येत नाहीत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठेतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. प्रशासनाने याच्यावरही विचार करायला हवा आणि त्याच्यानुसार ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखीन चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
0: खरोखर आहे, खरोखर.
1: अशा लोकांना दया कितपत दाखवावी हा मोठा प्रश्न आहे.
0: खरोखर
1: एक वेळ आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा, माणूस आहे, गुन्हा करणार, चुका होतात, त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे. त्याच्यानंतर ती शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरावं, परत त्या चुका करू नयेत, हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा. पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
0: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे, काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते, किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात, पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात. आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की मुळात ती नोंदच होत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं,
1: खूप
0: दाखल करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: FIRच्या बाबतीत अनेक जजमेंट मध्ये, ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्नेश कुमारचे जजमेंट असेल, त्याच्यात अक्यूटचे राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मँडेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मँडेट, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील, DYSP लेवलच्या अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील, पीडित मुलगा असेल, खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे तर ते तुम्हाला फ्रीली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाहीत आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे, यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 आणलेली आहे.
0: बरोबर.
1: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी की जे मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
0: अगदी अगदीच. एकंदरीत
1: जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतात. तुम्हाला जसं FIRच्या बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
0: बरं.
1: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असतो.
0: नक्कीच नक्कीच. मॅडम आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल, गुड आणि बॅड टच

0: याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे, त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
1: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे, मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखेच असतील, कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल, हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार, सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे, इक्वल आहे, तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
0: बरोबर आहे.
1: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे, स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही, हे देणं कंपल्सरी आहे.
0: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या उपलब्ध आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते, कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
1: सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये
0: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे.
1: गरज
0: त्याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या महिला असतील, ऍसिड अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्या असतील, त्यांना त्या व्हिक्टिम्सला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. पण कसे आता हे कंपेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कंपेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी व्हिक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही, शरीराच्या जखमा काही कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कंपेन्सेशन वगैरे ठीक आहे, आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल, याच्यासाठी तिला काय करू शकतो, हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय.
0: खरंच मन आणि मेंदू पटेलावर जे काही कोरल्या जातं किंवा जे काही
1: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
0: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने त्यांचं समुपदेशन, म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे. समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, किती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला हवं,
1: मानसिकता ती बदलणं खूप आवश्यक,
0: त्यासाठी ही जनजागृती होणं
1: आवश्यक,
0: अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं
1: आहे.
0: तर एक कायदेतज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल बरं?
1: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं तर हे कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे, ह्याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत, महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणं किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे. मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे, ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
0: खरोखर
1: आज नाही, पूर्वापार देवादिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
0: देवाचं
1: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. देव सुद्धा ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून, त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
0: खरं
1: जसं की आपण अनुसयानंदन म्हणतो, दत्तात्रेयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो,
0: अंजनी पुत्र.

0: जन्म पुत्र म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाम घेतो सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव जर एवढा सन्मान स्त्रियांना देतो, आपण तर माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे? मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला? आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रेश्वर, त्यातली एक गोष्ट मला खूप, म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनी मधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा? म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं का त्याला सत्कार मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं, हे आपल्या हातात आहे.
1: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये तर भावनांशी जोडला गेलेला खरोखर हा विषय आहे. आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच भावनिक दृष्ट्याही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
0: या गोष्टी आपल्याला संस्कारातून, आपल्या संस्कृतीमधून भेटतात आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे, ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य प्रत्येकाचं कर्तव्य.
1: खरंच आहे. आणि काही वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात, पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं, ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. ही गोष्ट कुठेतरी आज समाजात
0: पाहिजे
1: रुजवणं, रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
0: म्हणजे कायदे काय, प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कडक होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरता, आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे, मग ठीक आहे ना, स्वार्थी आहे ना, तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय आहे.
1: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
0: याची काळजी तुम्ही
1: घ्यायला पाहिजे. अगदी तसंच आहे, कायद्यापर्यंत किंवा कायद्याजवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली पाहिजे नाही. असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण, आदर्श असं आचरण असेल तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं.
0: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडस स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
1: नक्कीच नक्कीच
0: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा. स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं स्टेटस आहे तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
1: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही, मनोरुग्ण आहे, तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं?
0: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
1: खरोखर खरोखर. मॅडम, आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम, नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत याविषयी जाता जाता आपण काय सांगाल?
0: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा यूज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मग अशी मी सांगितलं की विक्टिम कंपल्सरी, एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण विक्टिम कंपेन्सेशन देतो, काउन्सिलिंग करतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण फक्त एका बाजूने विचार करतो पण जिथे कायद्याचा मिसयूज होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय? जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे, नंतर तो आरोपी सुटला जातो, पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे, त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे, त्याच्याबद्दल काय? कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स, मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
1: नक्कीच.
0: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे, जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय, पण जिथे मिसयूज होते तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग

0: कॉम्पेन्सेशन म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या काही ज्या योग्य त्या त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट असतील त्या आपण काय देऊ शकतो की जिथे कुठेतरी वचक बसेल, हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनानं आवश्यक.
1: खरोखर खरोखर एकंदरीतच महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत, सामाजिक, प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
0: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती, गंभीरता, त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही, व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून याविषयीची जनजागृती करणं
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसारमाध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळा स्टोरी 1 आणि 2 आहेत, त्याचे दोन्ही भाग असतील किंवा बालक पालक सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तेव्हा एक ते भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ते शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालकपालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळ स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पाहिलं आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय होतात, तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
1: एक चुकीचा निर्णय
0: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक.
1: खरंच आहे. म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो आणि हे आपण उघड्या डोळ्याने पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
0: म्हणजे गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
1: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण, उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याची आकाशवाणी केंद्रावर संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षाविषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो, आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी सस्नेह स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योगासनं याविषयी माहिती जाणून घेत होतो आणि सोबतच स्त्रियांच्या शारीरिक अवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योगासनांचा कशा रीतीने फायदा होतो हेही आपण जाणून घेतलं. तर याच संवादाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत आणि याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पुनश्च एकदा आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी. मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो.
1: तर मॅडम, मागच्या भागात संवाद साधत असताना आपण सांगितलं की गर्भावस्थेमध्ये त्या स्त्रीला आणि होणाऱ्या बाळाला योगासनांचा कसा फायदा होतो. तर मॅडम, प्रसूती नंतर सुद्धा महिलांनी खरं तर योगासनं करायला पाहिजे, पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो योगासनं करण्याचा योग्य काळ कुठला आहे आणि तो कशा पद्धतीने सुरू करावा, तर त्याबद्दल काय सांगाल.
2: बरोबर आहे की जसं आपण पाहिलं की गरोदरपणात महिलांच्या मनात शंका असते की आसनं करावीत का, योग अभ्यास करावा का, तसंच प्रसूतीनंतरही त्यांच्या मनात शंका असते की किती दिवसांनी करावा किंवा करावा की नाही, मग माझं सिझरियन झालेली आहे तर आतल्या टाक्यांना त्रास होईल का, किंवा नॉर्मल डिलिव्हरी आहे तर मग गर्भाशय पिशवीला शैथिल्य येईल का, असे काहीतरी शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये असतात, नक्कीच असतात. पण प्रसूती नैसर्गिक असो किंवा शस्त्रक्रियेने म्हणजे सिझेरियन असो, आपण आसनं आणि प्राणायाम पुन्हा सुरू करणं प्रसूतीनंतर तर ते आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने आणि उदरातील इंद्रियांना बळकटी देण्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक आहे. म्हणजे आपण योगासन योगाभ्यास पुन्हा सुरू करावा हे तर अगदी नक्की 100% करायलाच पाहिजे. पण कधी करायचा, नॉर्मल डिलिव्हरी नंतर कधी, तर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तिसऱ्या महिन्यापर्यंत काय होतं की आईची जी इंद्रिय असतात ओटीपोटातली ती पूर्वपदावर पूर्वस्थितीमध्ये येतात आणि त्याच्यानंतर मग ती आपल्या नियमित जे योगासन आहे किंवा योगाभ्यास आहे ती पूर्वीसारखं पूर्ण करू शकते. आणि समजा शस्त्रक्रिया झालेली आहे, सिझेरियन सेक्शन आहे, तर सिझेरियनची जखम जुळून येईपर्यंत साधारण 2 ते 3 महिनेपर्यंत सुरुवातीचे तिने फक्त शवासन किंवा उज्जयी प्राणायाम असं करावं, बाकीची आसनं किंवा योगाभ्यास करू नये. आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 महिन्याच्या नंतर किंवा जेव्हा तिला असं कम्फर्टेबल वाटेल 6 महिने 4 महिनेपर्यंत तर ती त्याच्यानंतर 3 महिन्याच्या नंतर जेव्हा तिला व्यवस्थित वाटेल काहीही त्रास नाही अशा वेळेला ती सेतुबंधासन, पर्वतासन, चानुशीर्षासन ही करू शकते. ही सगळी आसनं 6 महिनेपर्यंत आणि 6 महिन्याच्या नंतर मग ती नियमितपणे योगाभ्यास करू शकते. अगदी सिझेरियन झालेला असेल तरीही पुन्हा सुरू करण्यास काहीच हरकत नाही.
1: म्हणजे प्रत्येक स्त्रीनं गर्भावस्थेनंतर म्हणजे प्रसूती झाल्यानंतर योगासनं करायलाच हवी, कारण बरीचशी झीज झालेली असते शरीराची या काळामध्ये आणि ती भरून येण्यासाठी म्हणजे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तिने या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवं. तर मॅडम, आता कसं आहे ना की स्त्रीचं आरोग्य किंवा तिचं आयुष्य म्हणा वेगवेगळ्या टप्प्यावर जातच असतं.
2: बरोबर,
1: ती जशी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत असते, वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असते,

0: शरीरात सुद्धा तिच्या वेगवेगळे टप्पे येतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचा टप्पा जो असतो तो शेवटचा म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ हा महिलांसाठी खूप महत्वाचा असतो. मग या काळामध्ये तिच्या शरीरामध्ये अंतर्बाह्य असे बदल होतात, तर मग या बदलांना तिला सामोरं जात असताना ही योगासनं कितपत फायदेशीर ठरू शकतात?
1: निश्चितच फायदेशीर ठरतील योगासनं, कारण हा जो काळ आहे रजोनिवृत्तीचा काळ तर तो साधारण वयाच्या 40 ते 50 वर्षापर्यंत असतो. आणि या काळात काय होतं की स्त्रियांच्या मासिक चक्रामध्ये बदल होतात. एकतर पाळी अचानक थांबते किंवा अनियमित होते, किंवा कधी कधी काय होतं की रक्त प्रवाहाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. असं म्हणजे तिचे जे रेग्युलर जे पिरियड्स आहेत किंवा रेग्युलर तिचे जे सायकल्स आहेत, शरीराच्या ज्या रेग्युलर क्रिया आहेत त्या म्हणजे डिस्टर्ब होऊन जातात. आणि ह्या डिस्टर्ब कशामुळे होतात, तर स्त्रियांच्या ठिकाणी असणारा जी प्रजनन संस्था त्याचा कार्यकाळ संपत आल्याची ही नैसर्गिक लक्षणं आहेत.
0: बरोबर.
1: रजोनिवृत्ती हा सुद्धा आजार नाहीये, तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की जशी पाळी सुरू झाली की रजस्वला ती जेव्हा झाली तसंच मग तो एक ठराविक पिरियड असतो आणि त्याच्यानंतर मग आपलं बीजग्रंथी काम करायचं बंद करतात आणि मग आपल्याला रजोनिवृत्ती येते. म्हणजे हा एक नैसर्गिक बदल आहे. पण हा बदल होत असताना स्त्रियांमध्ये इतके काही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य इतके काही बदल होतात, कारण तेव्हा काय होतं की जे मुख्य हार्मोन्स असतात, फेमिनाईन हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो की इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे जे स्त्रीत्वाचे लक्षणं दाखवणारी जी हार्मोन्स आहेत, ती हार्मोन्स ची पातळी कमी होते आणि त्या काळात काय होतं, मग थायरॉइड आणि अॅड्रिनल ज्या ग्रंथी आहेत कधी कधी अधिक कार्यशील होतात त्या.
0: बर.
1: आणि मग त्याच्यामुळे वाढणारे जे आजार आहेत की मेनोपॉज मध्ये असणारे किंवा त्या काळातल्या स्त्रियांचे आपण तक्रारी ऐकतो की खूप घाम येतोय, एक्सेसिव्ह स्वेटिंग होतंय, किंवा खूप धडधड होतंय, घबराट होते, टेन्शन येतंय, किंवा नैराश्य येतं,
0: अगदीच,
1: किंवा ब्लड प्रेशर वाढतं, किंवा मग एखाद्यांना शुगरचा त्रास सुरू होतो. मग ही जी सगळी बदल आहेत तर हे ह्या हार्मोन्समुळे होतात की तुमच्या शरीरातले फेमिनाईन हार्मोन्स कमी झाले आणि दुसरे जे हार्मोन्स आहेत अॅड्रिनल ग्लँडचे किंवा थायरॉइड ग्लँडचे किंवा पॅनक्रियाचे हे जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब झालेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा त्रास सुरू होतो. आपण घाबरून जातो की खूप घाम येतोय, म्हणजे मला अटॅक येतो का, किंवा मला दुसरं काहीतरी होतंय का, मला काय होतंय, हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही आणि मग ते घाबरून जातात. तर ही असे जे मेनोपॉजच्या काळामधले जे लक्षणं आहेत तर यांचा समतोल आपल्याला योगाभ्यासाद्वारे साधता येतो. कधी कधी काय होतं, शरीर असं एकदम गरम झाल्यासारखं होतं, ही सुद्धा तक्रार असते बऱ्याच महिलांची की एकदम अंग गरम झाल्यासारखं होतं, किंवा हॉट फ्लॅशेस ज्याला आपण म्हणतो की गरम वाफा जे आपल्या योनी भागातून निघतात, तर अशा सुद्धा तक्रारी बऱ्याच महिलांच्या असतात. किंवा स्तनांमध्ये जडत्व येणं, स्तनांमध्ये गाठी होणं, किंवा डोकेदुखी आहे, निद्रानाश आहे, लठ्ठपणा आहे, हे स्ट्रेस आहे, हे जे सगळे त्रास आहेत ते आपल्याला मेनोपॉजमध्ये बऱ्याच वेळा सुरू होतात. आणि मुख्य गोष्ट काय असते की मासिक धर्म बंद होतो आणि मग स्त्रियांची भावनिक स्थिती इतकी नाजूक झालेली असते या स्तरावर, मेनोपॉजच्या स्तरावर, की शारीरिक, मानसिक आणि भावनिक सगळाच बदल तिच्यामध्ये झालेला असतो. आणि हे सगळे बदल तिच्यात होत असताना त्याच्याशी जुळवून घेताना तिला खूप त्रास होतो.
0: बरोबर.
1: की माझी मासिक पाळी बंद झाली म्हणजे माझ्यातलं काहीतरी हरवलंय असं तिला वाटायला लागतं, की मी आता फेमिनाईन नाहीये, माझं स्त्रीत्व नाहीसं झालंय, संपलंय, माझ्यामध्ये काही चार्म नाहीये, असं ती स्वतःलाच एक तिच्या आतल्या आत एक द्वंद्व, आतल्या आत एक युद्ध सुरू असतं की मी काहीतरी कमी झाले, आता माझ्यातलं काहीतरी कमी झालंय. हा जो एक भावनिक संघर्ष असतो तिच्यामधला, जो स्ट्रेस असतो, मग तो सुद्धा कधी कधी नवीन आजारांना आमंत्रण देतो.
0: बरोबर.
1: असं सुद्धा होतं. मग ह्या सगळ्या अचानक होणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना तिची आरोग्याचं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य असणं आणि ते सुधारणं याची खूप गरज असते. मग अशा वेळेला चिडचिड, भीती, नैराश्य असे जे मानसिक आजार झालेले असतात, तर त्यातून आपण मनाचा समतोल कसा साधायचा? मग आपण तिच्याशी काउन्सिलिंग करू. ती समजा एखाद्या डॉक्टरांकडे, स्त्रीरोग तज्ञाकडे गेली किंवा मानसोपचार तज्ञांकडे, तर ते तिच्याशी काउन्सिलिंग करतील. पण फक्त काउन्सिलिंग केल्याने होणार आहे का? नाहीच. मग त्याच्यासाठी तिला योगाभ्यास याचा खूप म्हणजे अगदी छान प्रकारे तिला याचा फायदा होऊ शकतो. योगाभ्यासामध्ये यम नियमापासून जर आपण तिला अगदी सुरुवातीपासून सांगितलं की कसे पाळायचे यम नियम, कसं समाजामध्ये राहायचं, कसं घरामध्ये राहायचं, काय गोष्टी तू केल्या पाहिजे, काय नाही केल्या पाहिजे, हे सगळं जर आपण तिला समजावून सांगितलं, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे जे अष्टांग आहेत, तर त्याच्यामध्ये प्रत्याहार इतका महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण करताय, इंद्रियांचे जे तुम्ही लाड पुरवताय त्याच्यावर तुम्ही बंधनं आणताय, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवताय. मग त्याच्यामध्ये सगळंच असेल. चिडचिड म्हणजे काय, एक मानसिक त्रास आहे ना, तो मग तो तुमच्या इंद्रियांचाच मनाचाच त्रास आहे ना, तो तुमच्या मस्तिष्क

0: मस्तकाचा त्रास आहे, तुमच्या मेंदूचा त्रास आहे, मग हे जे असे मानसिक त्रास आहेत त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता.
1: बरोबर.
0: म्हणून मग अशा वेळेला योगाभ्यास हा कधीही अतिशय उपयोगी पडू शकतो,
1: ठरू शकतो,
0: ठरू शकतो.
1: तर स्त्रियांनी निश्चितच रजोनिवृत्तीच्या काळामध्ये तज्ञांच्या मदतीने योगासन जाणून घ्यावीत, योग्य पद्धतीने ते कसे करावेत हे जर त्यांनी आत्मसात केलं तर निश्चित रजोनिवृत्तीचा हा जो काळ आहे तिच्यासाठी अवघड जाणार तर सुखाव होईल. तर मॅडम हे झालं शारीरिक आजारांविषयी पण आतापर्यंत बोलत आलोय, पण मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार करता आज अनेक महिलांमध्ये ताणतणाव, चिंता, नैराश्य दिसून येतं. मग यामागचं साधारण काय कारण असू शकतं आणि यामध्ये नियमित योगासनं किंवा प्राणायाम या गोष्टींपासून त्यांना या कारणांना दूर ठेवता येऊ शकतं का?
0: नक्कीच. आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो किंवा शरीराच्या सुस्थितीचा विचार आपण करतो तेव्हा मानवी अस्तित्वाच्या सर्व स्तरांचा म्हणजेच शरीर, इंद्रिय आणि मन यांचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागतो. जेव्हा आपण शरीराच्या सुस्थितीचा विचार करतो तर शरीर आणि मन यांच्या कार्याचं योग्य संतुलन जर झालं तर असे मानसिक आजार होणार नाहीत.
1: बरोबर.
0: की आपलं शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असतील, दोन्ही गोष्टी सुस्थितीत असतील, दोन्हीचं समतोल जेव्हा असेल किंवा समन्वय जेव्हा असेल तर तेव्हा असे मानसिक आजार आपल्याला होणार नाही. हा समन्वय कसा साधता येईल आपल्याला, योगाद्वारे कसा साधता येईल हे आपल्याला बघायचं आहे. किंवा मन, बुद्धी आणि अहंकार यांचा संगम म्हणजे काय? चित्त, जे आपण म्हणतो की चित्त थाऱ्यावर नाही, किंवा योगाच्या भाषेमध्ये जे आम्ही चित्त म्हणतो तर ते योगाभ्यास म्हणजे काय किंवा योग म्हणजे काय तर चित्तवृत्ती निरोधा म्हणजे योग. मग चित्त म्हणजे काय तर मन, बुद्धी, अहंकार. मग ह्याचे विकार म्हणजेच मानसिक विकार. चित्ताला जेव्हा आपण कंट्रोलमध्ये ठेवतो, त्याच्या वृत्तीचा जेव्हा निरोध करतो तर तेव्हाच आपल्याला हे सगळं साध्य होणार आहे. आणि योगाची परिभाषाच ती सांगितलेली आहे की चित्तवृत्ती निरोध हा म्हणजे तुमचे मानसिक शारीरिक आजार जे आहेत त्यांचं नियंत्रण करणं, त्यांना कंट्रोल करणं हेच आपल्याला योगाद्वारे साध्य करायचं आहे. किंवा जे आपले सत्व, रज, तम हे गुण आहेत, या गुणांची जेव्हा वृद्धी होते किंवा रज आणि तम हे जेव्हा गुण वाढतात आणि सत्वगुण कमी होतो तेव्हा आपल्याला मानसिक आजार होतात. मानसिक विकाराची उत्पत्तीच ह्या विकारांमधून आहे, सत्व, रजतमामधून. आणि यातले अनेक जे मानसिक आजार आहेत ते राग, दुःख किंवा अनियंत्रित कामवासना असतील किंवा चिंता असेल, असमाधान असेल किंवा संयमी वृत्ती नसेल म्हणजे संयम कुठे ठेवावा हे जेव्हा कळत नसेल किंवा द्वेष असेल, अहंकार असेल किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर ह्या सगळ्यांमुळं जे आपल्याला त्रास होतो आणि याच्यातून जे निर्माण होणारे मानसिक आजार आहेत ते जर कंट्रोलमध्ये करायचे असतील तर मी आत्ता मगाशी बोलले जसं अष्टांग योग आपण जो सांगितला की जे केवळ शरीरच सुदृढ करत नाही तर मन सुद्धा सुदृढ करतं आणि ह्या अष्टांग योगामुळे सद्भावना, उत्साह, धैर्य, सद्विचार, आशावाद, पॉझिटिव्हिटी हे सगळं निर्माण व्हायला मदत होते. जेव्हा आपण आधी सुरुवातीपासून आपण बोललो की अष्टांग योगाचा अभ्यास करायचा यमनियमापासून ते ध्यान समाधीपर्यंत हा जर आपण अभ्यास योग्य पद्धतीने केला, त्याच्यामध्ये नियमितता असली तर नक्कीच आपण कुठल्याही मानसिक आजारावर नियंत्रण मिळवू शकतो किंवा मनही आपलं सशक्त आणि सुदृढ आपण करू शकतो. आपल्या योगाच्या सरावाने मनाच्या कार्यात सुयोग्य संतुलन आपल्याला साधता येतं, मनाला स्थिरता, शांतता, दृढता हे गुण विकसित आपण करू शकतो आणि सत्वगुणाची निर्मिती होऊन मानसिक आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं की जे आपले ऋषी आहेत पतंजली त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेले हे यम दुःख मनागतम म्हटलेलं आहे, म्हणजेच योगाच्या अभ्यासाने भविष्य काळातील दुःखही टाळता येतात.
1: अगदीच.
0: म्हणजे इतकं हे योगशास्त्र विकसित, प्रगल्भ आणि व्यासंगी आहे.
1: बरोबर. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की समत्वम योग उच्चते, म्हणजे मन, शरीर आणि विचार यांचं संतुलन जर साधता आलं योगामुळे तर निश्चितच हे ताणतणाव दूर होऊ शकतील. तर मॅडम हे झालं स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी योगासनं आणि प्राणायाम कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा स्त्रियांना कसा होऊ शकतो हे आपण अगदी सखोल असं सांगितलंय. पण या योगासनासोबत स्त्रियांना त्यांचा दैनंदिन आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, तर अशामध्ये स्त्रियांचा आहार कशा पद्धतीचा असावा किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात?
0: आपण महिलांना सगळ्या कुटुंबाला घेऊन चालतो, अगदी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो, चांगल्या सवयी त्यांना कशा लागतील याच्यासाठी आपण अगदी दक्ष असतो, पण स्वतःच्या बाबतीत मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो. की आरोग्यदायी सवयीमध्ये मुख्यतः मग काय असायला पाहिजे महिलांच्या, जसं आपण मुलांना योग्य वेळी जेवण, योग्य

0: डबा किंवा झोपण्याच्या सवयी असतील, मला विसर्जनाच्या सवयी असतील किंवा स्वच्छतेच्या सवयी असतील, पर्सनल हायजीन असेल किंवा सोशल हायजीन असेल, ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव व्यवस्थित जेव सगळं खायला पाहिजे, अगदी आपण सकस आहार किंवा चौरस आहार जो म्हणतो तो आपण मुलांना देतोच, मग तशाच पद्धतीचा चौरस आहार आपण घेतो का. आपण जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या ताटाचं परीक्षण करायला पाहिजे की आपण ताटात काय काय वाढून घेतलेलं आहे. ह्या गोष्टींचं परीक्षण जर महिलांनी केलं तर हा चौरस आहार त्यांच्यामध्ये जातोय का हे त्यांनी स्वतःलाच विचारून बघावं. मग ह्या सवयी त्यांनी स्वतःला काय लावून घ्यायला पाहिजेत, तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली महत्वाची
0: गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा.
1: अगदी.
0: आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे. हे तुमचं पहिलं, मी तर असं म्हणेल की तुमचं कर्तव्य आहे की स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय, वेळ काढला तुम्ही एक तास पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत किंवा माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते ह्याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग प्राणायाम ध्यान शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी आसनं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन, किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल, तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायचे आणि रिलॅक्स व्हायचं, म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून हे प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी,
1: बरोबर,
0: माझ्या मुलांसाठी, हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा, हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण बसतो उभे राहतो,
1: बरोबर,
0: तेव्हा आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने, किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का, कमरेवर जास्त, कधी आपण असं टेकून उभं राहतो, एक हात टेकवतो, मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात. कंबर दुखणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं हे आजार सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. तर हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर.
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं, सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, म्हणजे ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्स्युअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा, किंवा लहान मुलांनी करावा की नाही, किंवा लहान मुलींनी करावा की नाही, कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपी अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिधा. म्हणजे तरुण वृद्ध अतिवृद्ध रोगी दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात.
1: अगदी,
0: म्हणजे अगदी अगदी परफेक्ट त्यांनी हटप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुलं सुद्धा करू शकतात फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बरं.
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची

0: ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो. आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण या श्लोकात पाहिल्याप्रमाणे कधीही करू शकतो, म्हणजे वृद्ध अतिवृद्ध हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा योगासनं करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू की शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीनेज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं, मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली करायचंय. किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील किंवा असे काही गंभीर आजार असतील, तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी असणं मग तेव्हा करता येत नाही, मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे असणं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे योगासनं सुरू करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. मूल जन्माला आल्यानंतर झाला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करवून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत योगासनं हे केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल?
0: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू.
1: अगदीच,
0: ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल की काहीच त्रास नाहीये मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल, जेव्हा गुडघे दुखतील किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला, असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडंसं विस्ताराने 5 मिनिटात सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी 1-2 उदाहरण म्हणले तर पुराणामधली मदालसा, ती योगिनी होती ती. तिची एक कथा आहे पुराणामध्ये मदालसेची. आणि महाभारतात सुद्धा सुलभा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ती सुद्धा योगविद्या विभूषित होती. आणि जे मैत्रेयी सुद्धा आहे ती सुद्धा योगाभ्यास तिचा झालेला होता. म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्रिया आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या, पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तो त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या, अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्ट चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा मला खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
1: अगदीच, म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे ती आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनांमुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो, पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
0: त्याचं कारण असं आहे, ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याचसोबत उन्हाच्या वेळी आसनं करायची नसतात, कारण उन्हाच्या वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 तासाने आपण योगाभ्यास करू शकतो, पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 तास आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून मग हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो. म्हणून कारण आहे
1: योगासनाची सकाळची
0: वेळ अगदी आदर्श वेळ आहे.
1: तर मॅडम आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? शेवटी आपण काय सांगाल मैत्रिणींना?
0: मैत्रिणींनो, उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी हा एक माझा तुम्हाला

0: संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर सांख्ययोगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही म्हणतो सांख्ययोग, तर सांख्ययोगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून नाही तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला. आणि ही मग शक्ती कायम असणं, दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत, स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा, म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे. आणि त्यासाठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपला योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल. हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि रहा निरोग.
1: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. आकाशवाणी मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि ज्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आपला 3 दिवस देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित

0: हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुज समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1-154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 1:40 झाली आहेत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात सखोल मतदार यादी पुनरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम प्रभावीपणे सुरू. आषाढी एकादशीसाठी धुळे विभागातून 215 बसेस यात्रेकरूंसाठी धावणार. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक.

0: घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे वार्ताहर नितीन जाधव।
1: भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये बिओलोन मार्फत मतदार पडताळणी फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम केले जात आहे। या मोहिमेत शिंदखेडा मतदारसंघाने सर्वात जास्त 96.36% फॉर्म वाटप केले गेले आहे, तर धुळे शहरात 47.35% काम झाले आहे। याचप्रमाणे शिरपूर, साक्री आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातही ही मोहीम राबवण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यात 1752 बिओलो कार्यरत असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले आहे। जिल्ह्यातील 18,35,125 मतदारांपैकी 14,71,213 मतदारांना फॉर्म वाटप झाले आहे। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने भाविकांच्या सोयीसाठी व्यापक वाहतुकीचे नियोजन केले आहे। यंदाची आषाढी यात्रा दिनांक 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पार पडणार असून या कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी राज्यभरातून 5,500 विशेष बसेस धावणार आहेत। त्यापैकी धुळे विभागातून 215 बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पंढरपूर येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट असल्यास त्यांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणापासून स्वतंत्र बसची सुविधा देण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी कर्ज खात्यांची पडताळणी करून माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे। आतापर्यंत 3,510 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे। यामध्ये धुळे तालुक्यातील 1,241, साक्री तालुक्यातील 590, शिंदखेडा तालुक्यातील 896 आणि शिरपूर तालुक्यातील 786 शेतकऱ्यांचा समावेश आहे। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही। संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 28 जून रोजी धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले। या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,508 लसीकरण केंद्र, 3,260 कर्मचारी, 302 पर्यवेक्षक, 91 मोबाईल पथके तसेच 1,132 IPPI पथकांचे नियोजन करण्यात आले होते। संपूर्ण यंत्रणेने परिश्रम घेत बालकांना पोलिओ डोस देत ही मोहीम यशस्वी केली। आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, पतंजली योग समिती आणि GTP महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले। पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी मोठ्या उत्साहात सामूहिक योगाभ्यास करण्यात आला। पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांनी विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले। यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादन वाढीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे। जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। जिल्हा प्रशासन, मृदू व जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे। या गाळामध्ये सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल। आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव।
0: याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं। हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं।

थे तत मुरली की धुन सुन आई दाते जमुना के तट पर निरत करत उठ हिरत ऐसे चंद तपन दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्नाद दिग्ना

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना

संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तीकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार.

व्यवस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं

0: 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कि हमारा नाम रेडियो पर आ जाए या कई बार मन होता है कि हमारा पसंदीदा गीत हमारे कानों में पड़ जाए और शायद इन दोनों की पूर्ति करने का नाम ही है मनचाहे गीत. तो चलिए मनचाहे गीत में आपका मनचाहा गीत यानी आपकी पसंद में से किसी एक की पसंद का अगला गीत हम आपके को सुनाने वाले हैं. बड़ा प्यारा सा गीत है और इसे मांगा है चंडीगढ़ पंचकुला सेक्टर 9 से आशु अश्विनी गोविंद चुद परिवार ने और टोनी दीवान ने. ये बहुत सुंदर सा गीत है. आइए सुनते हैं इसे और आप अपनी फरमाइशें यानी अपनी पसंद हमारे पास यूं ही उसी डाकिया उसी पोस्टकार्ड उसी लाल काले डब्बे के साथ भेज सकते हैं. ढेर सारी आशीर्वाद प्रेम और स्नेह के साथ भेजिएगा जरूर अपनी पसंद.

5 वाजलेले आहेत. युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो, विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्यवादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी

0: या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला. हा युवा मित्र सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे बीए द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्णपर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा मित्राचा सुरू आहे. तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाईपुड असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावला जातो. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाईपूड. तर शाईपूड ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं की सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे ध्रुपद धमार, यामध्ये या पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ती काळी एक किंवा काळी दोन या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी दोन, काळी एक, पांढरी दोन, पांढरी चार हे जे वेगवेगळे स्वर आहेत, म्हणजेच गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजाचा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो बारा मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी.
0: होय होय.
1: तर या दोन गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो. तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच, पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राण समजतो.
0: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज वादनाला सुरुवात केलेली आहे, तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिकपासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे, तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
1: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी सातव्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
0: बरं.
1: त्यामध्ये सातव्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो.
0: होय होय.
1: तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो. म्हणजे ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काही शास्त्रीयरित्या असे काय वगैरे शिकलेले नव्हते, पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर? मी उगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो. तर आजोबाला वाटलं की याला शिकायचंय वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की

0: हा चांगला वाजवत आहे, याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा सातवी या वर्गात होतो तेव्हा मला माझ्या काकांनी आळंदीला पंडित युवराज महाराज देशमुख गुरुजी काकांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मग युवराज महाराज देशमुख गुरुजी यांनी माझा हात पाहिला कसा वाजवतो, मग त्यांना पण माझं वाजवणं आवडलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन त्याच्या पुढचे बोल जे असतात म्हणजे जे सोलो वादनामध्ये किंवा सांप्रदायिक कीर्तन भजनामध्ये जे बोल उपयोगास येतात ते त्यांनी मला शिकवले. आणि मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा मला आणखी एका गुरुकडे शिकण्याची संधी मिळाली, ते म्हणजे प्रसाद महाराज जाधव गुरुजी पुण्याचे. प्रसाद महाराज जाधव यांनी माझ्या हाताची ठेवण जी आहे तर याचं त्यांनी मला शास्त्रीयरित्या मार्गदर्शन केलं. पुन्हा मग मी असे खुल्याची स्पर्धा असतात पक्वादनाच्या खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा साळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा साळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले, याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही, गुरुजी म्हणले काय येतं तुला वाजून दाखव. मग मी आदिताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे 16 मात्रेचा, तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजून दाखवला आणि तेव्हापासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज कमीत कमी 4 तास रियाज करतो.
1: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील पण सोलो वादन आहे पखवाजचं तर ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जम घ्याल?
0: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे. तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो, म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडानी जे काय तुम्ही खाली पखवाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिटता गे तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरू बजता धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवेन. धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ धाकिट धाकिट डेमिट डेमिट डमरू बजता त्रिकट त्रिकट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट त्रिकट गिरधा.
1: क्या बात आहे, संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे
0: अगदी अगदी
1: ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
0: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात. तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता. तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश पुरण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या परणाने केला. आता मला ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्य.

0: या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाउन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मावेना असं झालं ना. कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली. त्यामध्ये माझी दोन कला प्रकारासाठी निवड झाली. एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलोवादन आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यामध्ये जे जे वाद्य वापरले जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला तर त्यामध्ये शास्त्रीय सोलो वादनामध्ये माझा द्वितीय क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव. तर ती संभाजीनगर इथे होती. सेंट्रल झोन युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे माझं शास्त्रीय तालवाद्य. सेंट्रल झोनचं एक विशेषता काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल स्पर्धेला जाऊ शकता. म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारणास्तव मिळालं नाही. कारण माझी जी सोलोवादनामध्ये तालवाद्याचं दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला. म्हणजे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होत. तर मग तिथे आम्ही गेलो. तिथे आमचं पहिल्या क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस आला. निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं तर तो एक आनंद खूप वेगळा होता. की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
1: खरंच म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतलात, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा, प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा, असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे? बरं,
0: साधारणतः लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रमिक जवळपास त्यांचा सारखाच असतो. परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकारची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं. त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा

0: एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
1: आता मी तुम्हाला एक रचना वाजून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
0: बर,
1: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.
0: बर.

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेश परण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, दिन दिन तागे तिट महागणपती, सिद्धि विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा तिकट तकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा तिकट तकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा. तर हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवतो. धागे तिट धागे तिट जय जय गणपती, धुमकिट धागे तिट मंगल मूर्ती, दिन दिन धागे तिट महागणपती, सिद्धि विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक.

0: प्रणाम धा।
1: क्या बात है,
2: मस्त। बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि BA द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे शिक्षण घेत आहात। तिथेही BA म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे। निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे। आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते। आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, आपले काही ध्येय असतात, आपल्या काही महत्वाकांक्षा असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरं, तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय सांगाल?
3: मला जी पखवाजामध्ये आवड निर्माण झाली तर मी आतापर्यंत पखवाजच करत आहे आणि शालेय जे शिक्षण जे माझं चालू आहे, मी आता सध्या पदवी BA द्वितीय वर्षाला आहे, तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं। मग त्यानंतर मी BA माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे। मग त्यानंतर मला माझं एक करिअर पखवाजातच घडवायचं आहे, म्हणजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला।
2: म्हणजे
3: अव्याहतपणे अगदी
2: पखवाज वादक म्हणून तुम्हाला?
3: हा, एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे।
2: छान, तुम्ही सोलो वादन केलंय, सांघिक लोकवाद्य वादनामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे। छान, जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
3: अगदी फार छान असा तुम्ही प्रश्न विचारला। ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। युवक हे आता तुम्ही म्हणला तसं डॉक्टर, वकील, CA वगैरे यांकडे लक्ष देत आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे।
2: नक्कीच,
3: परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे, नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते।
2: खरोखर,
3: तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल। पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो।
2: खरोखर प्रचंड मेहनत,
3: आहे, रियाज आहे, श्रवण आहे, मनन चिंतन आहे, त्या सर्व गोष्टी आहेत। कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे, कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे, तर असं नाही, त्यामध्ये देखील करिअर आहे, भवितव्य आहे। तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती

0: करतो की तुम्ही कलाक्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, यश हे तुम्हाला हमखास मिळतो.
1: खूप छान. आज कलाक्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे. स्थिरता, संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात. अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. आता जाता जाता तुमच्या पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे. आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल?
0: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो. नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नाग गदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नारे गदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नारे ಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾ

0: तर शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समयवर येतं.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: खूप छान ऋषिकेश, तुमच्याकडनं पखवाज वादनाचा जेवढा आम्ही आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवर. यानंतर ठीक 6 वाजता

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर, बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली. नवसंशोधन, नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर

महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या

0: 9 वर बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिक शास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
6: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
7: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
6: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत.

0: सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद
3: 7:15 वाजतायत प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियाचे राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळे आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार त्याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्र मार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळे चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
0: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया बरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशिया बरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
1: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडंसं जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 18 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येत. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
0: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपीन्सनंतर आता इंडोनेशियाबरोबरही

0: ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्षे भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे अशा खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणूक घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक व्हेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशियाशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशिया बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे, याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
0: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
1: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे ते वाढवणे असं विपरीत असतं. या ट्रॅक्टिव्ह पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबानन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटींपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे. इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधांकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघत आहेत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. यामागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
0: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या गर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोगळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत. ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार

0: प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टीमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते, म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोडमॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठीही हा निर्णय फायदेशीर आहे, कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ईसीटीए. ईसीटीए म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे सीईसीए. आणि तो अंतिम झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता सीईसीए म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट, म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ईसीटीए पेक्षा थोडा व्यापक करार असेल, पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
0: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच एमसीजी इथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. एमसीजी हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, सीईसीएच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत, ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे आणि एमसीजी वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला.

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. 7:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सचिन धोत्रे सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 21 आषाढ शके 1948 अर्थात 12 जुलै 2026. आज आपण ऐकणार आहोत रामशास्त्री प्रभुणे या आख्यानावर कीर्तनकार शकुंतला जोग यांचं कीर्तन. पण तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या 24 तासात हलक्या पावसाच्या सरी पडतील हा होता शेतकऱ्यांसाठी या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया कीर्तन रामशास्त्री प्रभुणे कीर्तनकार शकुंतला जोग.

मंडळी, आज दासबोधामधील ही समर्थांची ओवी आपण निरूपणासाठी घेतली आहे. आधी उदंड कष्ट करावे म्हणजे उत्तम फळ प्राप्त होते आणि कष्ट केल्याविना कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आता हेच बघा ना, विद्यार्थ्याला जर उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचं असेल, गुणवत्ता यादीत आपलं नाव यावं असं जर त्याला वाटत असेल, तर त्याला अभ्यासाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. आता हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले

गायक, वादक, नट, चित्रकार, शेतकरी या प्रत्येक कलाकाराला त्या त्या क्षेत्रातील साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय त्याला निपुणता येणार नाही. स्त्रीला जर मातृपद हवं असेल तर तिला सुद्धा गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे कष्ट सोसल्याशिवाय मातृपद मिळत नाही आणि आई म्हणून कोण हाक मारत नाही. समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली होती. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राची साधना निराहार राहून केली आणि म्हणूनच या त्यांच्या कष्टाची सफलता प्रभू रामचंद्रांच्या दर्शनात झाली. प्रत्यक्ष देवाला सुद्धा मूर्तीतलं देवपण प्राप्त होण्यासाठी टाकीच्या गावाचे कष्ट सोसावेच लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक तऱ्हेचे कष्ट सोसले आणि म्हणूनच ते जगाची माऊली झाले. आता ब्रह्मज्ञान सुद्धा जर प्राप्त व्हायचं असेल तर ते सुद्धा काही इतकं सोपं नाही. माऊली त्या ठिकाणी असं म्हणते, बघा

कोणी कष्ट सोसल्याशिवाय चांगलं फळ प्राप्त होत नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये मोत्याची कणस बहरतात. मनुष्य अगदी प्रथम रानटी अवस्थेत होताना त्यावेळेला तो जंगलात हिंडून कंदमुळे भक्ष्याचा आणि वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार करूनही आपलं पोट भरीत असे. कालांतराने तो वस्ती करू लागला. खाल्लेल्या कंदमुळांच्या बिया इतस्तत फेकून देऊ लागला आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी उगवली. मग त्याचं झाड झालं, मग मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आणि शेवटी सुंदर फळ त्याला आली. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं, बघा

इथेच शेतीचा जन्म झाला. शेती ही पूर्वी पावसावरच अवलंबून होती. शेत नांगरणं, पेरणी करणं, लावणी करणं, झोडणी करणं, आता शेतीसाठी बैलांची जोपासना करून त्यांची पाळणूक करणं, काढणी, मग पीक बाजारात नेऊन विकणं, अशी सर्व कष्टाची कामं शेतकऱ्यांना करायला लागत. शिवाय शेतीसाठी कर्ज काढावे लागे. आता ही निरक्षर असल्या कारणाने सावकारांचं फावलं आणि त्यामुळे सावकारांच्या पाशात अडकून कर्ज बाजारी होणं, वाढत्या प्रजेचा सांभाळ करणं, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रूढी परंपरा पाळणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्याच लागत आणि सहन कराव्या लागत. आता काळ बदललाय, तेव्हा बदलत्या काळाची पावलं कशी आहेत यासाठी एक कवी त्या ठिकाणी असं म्हणतो बघा, विका

खरोखरच ह्या सर्व गोष्टी जर अवलंबिल्या तर शेतीनिष्ठ शेतकरी आपली शेती निश्चितच संपन्न करेल. इतके दिवस आपण ऐकत होतो की केशराची लागवड ही फक्त काश्मीर, फ्रान्स, पॅरिस वगैरे ठिकाणीच होते, पण आमच्या नाशिकच्या शेतकरी बंधूंनी परिश्रमाने आपणही ती लागवड करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता सामान्य माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही साधारण गरज असते आणि ती आपण शेतामध्ये उत्तम धान्य म्हणजे गहू, भात, बाजरी वगैरे पिकून अन्नाची ही भागवू शकतो. त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस त्याची जर शेती केली तर वस्त्राचीही गरज भागेल आणि साग, देवदार यासारखी जंगल शेती जर केली तर निवाऱ्याची पण सोय होईल. शिवाय आपलं शासन सर्वतोपरी म्हणजे अल्प व्याजाचे कर्ज, बियाणं पुरवणं, यांत्रिक साधनं भाड्याने देणं, पाण्याचे पंप, जंतुनाशक, सहकारी संस्था यासारखी मदत करीतच आहे. शिवाय शास्त्र पद्धतीने शेती कशी करावी यासाठी राहुरी, दापोली, परभणी वगैरे ठिकाणी कृषी विद्यालय स्थापून तशीही सोय केलेली आहे. आता शेतातून येणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पादनच नाही का, आणि तेच मिळण्यासाठी आता हरित क्रांतीची सुरुवात झालेलीच आहे. कितीही यांत्रिक संशोधन जरी झालं ना तरी माणसाला कष्ट हे करायलाच हवेत आणि ते कष्ट करताना विश्वव्यापक परमात्म्याचे स्मरण करायलाच हवे. हाताने काम, मुखाने नाम म्हणजे त्यालाही तुमच्या कष्टाची दया येऊन भरपूर उत्पादन करून देईल. तेव्हा कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणूनच पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात.

श्रोते हो, न्याय निष्ठुर रामशास्त्र्यांच्या कारकिर्दीतील प्रसंग आज आपण आख्यानासाठी घेणार आहोत. न्याय निष्ठुर रामशास्त्री हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणी

होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होती. पण शेतकरी पेरणीचे दिवस म्हणून सरकारी कामाला न जाता शेतावर गेले होते. पेशव्यांचे सखाराम बापू बोकील हे गृहमंत्री होते. त्यांनी सरकारी कामाकरता मजूर वेठीस धरून आणण्याचा हुकूम केला आणि सैनिक वेठ धरण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मोरोपंत असं म्हणतात,

वेळ दुपारची होती आणि रामशास्त्री नुकतेच भोजन करून बाहेर आले. इतक्यात आरडाओरडा झाला आणि शेतकरी ओरडायला लागले. आणि पहिला

शेतकरी म्हणाले, शास्त्री बुवा, पेरणीचे दिवस आहेत आणि याच वेळी सरकारने वेट धरण्यास माणसं पाठवली आणि आमची तरणी ताठी 50-60 पोरं धरून नेली। आता आम्ही शेती कशी बरं करणार? म्हणजे वरीसभर उपासमरी नाही का? तेव्हा आपण काहीतरी श्रीमंतांना सांगावं। शेतकऱ्यांची आपली धरलेली मंडळी शास्त्री बुवांना दाखवली। तेव्हा शास्त्री बुवा त्या मंडळीना असं म्हणाले, अरे तुम्ही शेळपटासारखे बसलात काय? उठा आणि शेतावर कामाला जा। त्याबरोबर अधिकारी म्हणाले, दादा ये

तेव्हा अधिकारी म्हणाले, शास्त्री बुवा तुम्ही मध्ये पडू नका, सरकारने यावेळी कसा हुकूम दिला हे तुम्ही जाऊन सरकारला विचार, आणि मध्ये पडलो तर काय कराल रे, मध्ये येशील जरी

चालेल चालेल, लोकांच्या कल्याणाकरता मला जर तुम्ही पकडत असाल तर जरूर पकडा। न्याय बाजू काय आहे ते मी पेशव्यांच्या समोर मांडेन। आणि मग शास्त्री बुवांना पकडून पुण्याला आणलं। शेरेदारांनी तिखट मीठ लावून सर्व वृत्तांत सखाराम बापूंना सांगितला। त्यांनीही शास्त्रींनी त्यामध्ये कामात ढवळाढवळ केली हे त्यांनाही आवडलं नाही। सरकारी हुकूम योग्य कि अयोग्य हे सांगणारे शास्त्री बुवा कोण? अहो मी कारभारी आहे, मला सगळं समजतंय। तेव्हा ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा वृत्तीचे सखाराम बापू होते। म्हणून ते पेशव्यांकडे गेले आणि भेट मागितली। पेशवे म्हणाले, इतक्या तातडीने आलात? काही महत्वाची बातमी? महत्वाची नाही, पण विचारांची जरूर आहे। मतलब अहो आपल्याच परवानगीने वेट धरण्याचा हुकूम केला आणि तो पाळू नका आणि वेट भिकारीला जाऊ नका। असा सरकारी कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर त्याला शिक्षा करू। पण असा व्यत्यय आणलाय कोणी?

उत्तेजन दिलं, मग त्यांना आमच्या समोर घेऊन या. पेशे म्हणतात, न्यायशास्त्र जाणणारा शास्त्री बुवांसारखा सूज्ञ मनुष्य स्वतःला जारती पकडून घेतो ना, तेव्हा कायदाच मुळात अन्यायाचा असेल असा त्यांचा दावा असेल. म्हणजे सरकार चुकलं म्हणण्याचा त्यांना काय अधिकार? बापू, अहो सरकार झालं तरी माणूसच आहे, आपण चूक करणार नाही याची खात्री कोणी द्यावी? माणूस चुकीला निश्चितच पात्र आहे, एक परमेश्वरच काय ते चूक करू शकणार नाही. आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घेऊया. एकाधिकार पैसे असले तरी निरभिमान वृत्तीचे म्हणून शास्त्र्यांच्या गुणांचं चित झालं. पेशवे गुणी आणि गुणग्राही होते म्हणून सखाराम बापूंचा नैराज झाला आणि शास्त्री बुवांना पेशव्यांसमोर आणलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला या अवस्थेत पाहावं लागेल असं स्वप्नातही चिंतिलं नव्हतं. योग्य आहे श्रीमंतांचं म्हणणं, पण आपल्या समोर योग्य विचार मांडावा म्हणून मीच स्वतःला कैद करून घेतलं. मग काय आहे तुमचा विचार, बोला तरी. वेठ

शास्त्रीबाव म्हणाले, यावेळी वेट धरणं म्हणजे सरकारचंच नुकसान आहे. आत्ता धान्य पेरून उगवलं नाही तर रयतेला धान्याची तूट तर पडेलच, पण सरकारी सारा शेतकरी कसा हो भरणार. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असं अवताराचं कार्य भगवान सांगतात. राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून राजाचेही हेच कार्य. सरकारचे हुकुम हे सज्जनांच्या अहिताचे नसावे. शेतीच्या हंगामाआधी सरकारी कामं व्हावीत, प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच हुकुम त्यावेळेला दिले होते. आता संकट पडल्यास राज्य रक्षण महत्वाचे समजून प्रजा धावून येतेच की नाही. श्री

श्रीमंता, पेरणीच्या हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, मला तुमचं म्हणणं एकदम पटलं. बापू, वेठ धरण्याचा कायदा आजपासून रद्द करा आणि शास्त्री बुवांना बिनशर्त सोडा. हा सर्व वृत्तांत हा पेशवे काळामधला आहे बरं का. शेतकऱ्यांनी परिश्रमाने शेती करून भरपूर पीक काढून राष्ट्र भरभराटीला आणावे, शेती संपन्न करावी. शेतीचं उत्पादन हेच राष्ट्रीय उत्पादन नाही का, आणि तोच त्यांच्या कष्टाचा मोबदला नाही का, हे शास्त्री बुवाने पेशव्यांना दाखवून दिलं. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आणि शिवाय अन्नदाता आहे. सर्वात जास्त कष्ट त्यालाच करावे लागतात, आणि म्हणूनच कष्टाशिवाय सर्व फुकट आहे. म्हणून पूर्ववीमध्ये समर्थ असं म्हणतात.

तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण ऐकत होतात न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर कीर्तनकार शकुंतला जोग यांचं कीर्तन. आता एक निवेदन हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवर माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी म्हणजे 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर कपिल सुखधाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेतच फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी 7:30 वाजता आणि शुक्रवारी 3:10 डीटीएच वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. निवेदन संपलं. याबरोबर माझं आवर माझं शिवार हा कार्यक्रमही संपला. पुन्हा आपली भेट उद्या 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारण कार्यक्रमात उद्या आपण ऐकू शकाल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती चर्चा, सहभाग सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे, आणि त्यानंतर जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व या विषयावर शायनी जोगी यांची मुलाखत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. पण तत्पूर्वी 6:40 आणि 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे चारा पिकांचं उत्पादन तंत्रज्ञान. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अभ्यासाचे गभीर नाटक शब्दांची टरफले घोकते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता झेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकी तपावले चाले रम्य दुपार टाकी तपावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
5: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
4: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या

कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ऍपवर किंवा माय गव्ह या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMSद्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळ अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. इलैयाराजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्ह हिनं कॅरोलाइना मुकोव्हावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडपुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7-341 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.